मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 1 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

समूह स्वरात चंद्रशेखर अष्टकम आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रभात वंदन कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी ही रचना पी सावळाराम यांची.

साधना सरगम यांनी गायलेलं सचिन नेवापूरकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर नितीन मुकेश यांच्या आवाजात हिंदी भक्ती रचना.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात माती परीक्षण याविषयी संकलित माहिती ऐकूया.
1: मंडळी, आपल्या जमिनीचा पोत चांगला असेल तर आपल्याला जमिनीतून चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं. अन्यथा जमिनीचा पोत जर खराब असेल तर आपल्याला त्यापासून फारसं उत्पन्न मिळवणं हे अवघड होतं. म्हणून जमिनीचं वेळोवेळी आपण माती परीक्षण करायला हवं. जमिनीचा पोत कसा आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची अन्नद्रव्य ही परत वरून घालणं अपेक्षित आहे त्याचा अभ्यास करून मग आपण त्या जमिनीमध्ये अशा प्रकारची जर अन्नद्रव्य उपलब्ध करून दिली तर त्या जमिनीचा पोत सुधारून आपलं उत्पादन आपण वाढवू शकतो. मंडळी, जमिनीतल्या माती परीक्षणामुळं जमिनीतील आम्ल आणि विम्ल तसं क्षारयुक्त की चोपण मुक्त चुनखडीचं प्रमाण अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्याला कळून येतं. थोडक्यात माती परीक्षणामुळं जमिनीची सुपीकता उत्पादकता आणि जमिनीचं आरोग्य आपल्याला समजून येतं. मातीचा नमुना उन्हाळ्यात पिकाची कापणी झाल्यानंतर किंवा नांगरणीपूर्वी घेणं हे अपेक्षित आहे. भाजीपाला आणि नगदी पिकांसाठी 2 वर्षातून 1 इतर वेळी सर्वसाधारणपणे 3 ते 4 वर्षातून 1 आपण मातीचा नमुना तपासून घ्यायला हवा. प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी एकसारखी जमीन असल्यास त्या क्षेत्रातल्या विविध ठिकाणांहून मातीचे नमुने घ्यावेत आणि ते एकत्रित करून त्यातला 1 किलो मातीचा प्रातिनिधिक नमुना आपण परीक्षणासाठी पाठवावा. म्हणजे त्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी 9 इंचाचे खड्डे घ्यावेत. घेतलेल्या खड्ड्यांच्या सर्व बाजूंची आणि खोलीपर्यंतची माती ही खुरप्याने कोरावी. 1/2 किलो माती प्रत्येक खड्ड्यातून कोरून सर्व खड्ड्यातील निघालेली जी माती आहे ती साधारण 8 ते 10 किलो माती एकत्रित करावी आणि त्यातला पालापाचोळा दगड काड्या या बाजूला काढून ती माती चांगली मिसळून त्यातली फक्त परीक्षणासाठी 1/2 किलो माती घेऊन चांगली सावलीमध्ये वाळवावी आणि मग पिशवीत भरावी. पिशवीसोबत आपलं नाव, पत्ता, जमिनीचा गट नंबर, बागायतकी कोरडवाहू, त्याचप्रकारे जमिनीचा निचरा प्रकार, उतार, खोली, रंग ही सगळी माहिती त्यामध्ये भरावी आणि नमुना घेतल्याची तारीख, मागचं पीक,

0: तसंच चालू हंगामातील पीक, नियोजित पीक याबद्दलची संपूर्ण माहिती किंवा तो नमुना शासकीय अग्र विद्यापीठाच्या प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवावा. म्हणजे मातीचा नमुना घेताना काही काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जनावरं बसण्याच्या जागा, खतकचरा टाकण्याच्या जागा, विहिरीचा कड, अगर शेतांचे बांध, पालापाचोळा जाळण्याच्या जागा या नमुना घेण्यासाठी टाळाव्यात. मातीचा नमुना घेण्यासाठी खताच्या पिशव्या अजिबात वापरू नयेत. झाडाच्या सावलीतला नमुना आपण माती परीक्षणासाठी घेऊ नये. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे परीक्षण करावायचं असेल तर लोखंडी साहित्य आपण वापरू नये. इतकी दक्षता घेऊन योग्य प्रकारे घेतलेला नमुना आपण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. तपासणी अहवालानुसार आपण खतांचं नियोजन करावं किंवा पिकांचं नियोजन करावं. परीक्षणानुसार जमिनीचा सामू हा साधारण 6.5 ते 7.5 दरम्यान असेल तर त्या जमिनीत बऱ्याचशा अन्नद्रव्यांची उपलब्धता असते असं समजावं. तसंच ज्या जमिनीतील क्षारांचं प्रमाण 1 डेसी सामू प्रतिमीटरपेक्षा कमी असावं, अन्यथा जमिनी क्षारयुक्त होतात. मुक्त चुनखडीचं प्रमाणसुद्धा 10% जास्त नसावं. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 4% जास्त नसावं. तपासणी अहवालानुसार उपलब्ध अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश यांचं प्रमाण कमी अधिक असल्यास खत शिफारशींपेक्षा 25% कमी अधिक टाकावीत. जमिनीचे रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्म चांगले ठेवण्यासाठी दरवर्षी 5 ते 10 टन शेणखत, अगर कंपोस्ट खत टाकावं. 3 ते 4 वर्षातून एकदा हिरवळीची पिकं म्हणजेच तागधेंच्या हे घेऊन फुलेरात असताना ते गाळून टाकावीत. याशिवाय भरखतं, जैविक खतं, रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा एकात्मिकरित्या वापर करावा. मंडळी अशा प्रकारे मातीचं परीक्षण करून घेऊन अहवालानुसार खतांचं नियोजन आपण केलं तर आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि ही सुपीकता टिकवल्यामुळं जमिनीचा पोत सुधारून आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात माती परीक्षण याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:46 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य आणि धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
3: श्रोतेहो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 1-13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात. एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल किंवा रेडिएशन्स, कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते आणि कधी कधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2-3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये

0: होतं, त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो तीन गोष्टीमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
4: नमस्कार. श्रुतीहून नमस्कार.
3: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
4: हो, तर आम्ल वर्षण किंवा ऍसिड रेन, आम्ल वर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्ल वर्षण म्हणजे काय? तर वृष्टी जलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, कॉन्क्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. चुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अॅक्रोपॉलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी

0: अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवत जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:10 आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर सकाळी 7:00 सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, गाणी मनातली 7:45, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी सकाळी 8:40, 8:55 आणि संध्याकाळी 6:50 निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित हा कार्यक्रम. यामध्ये आज प्राध्यापक नारायण गुरव यांचं मनोगत आम्ही प्रसारित करू. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ. यामध्ये मनस्विनी कमला ही सुस्मिता जोशी यांची कथा. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:30. मराठी चित्रपट संगीताची वेळ सकाळी 10:00. 10:15 संस्कृतवाणी. यामध्ये संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकाल. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू उमंग. 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणा दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, यामध्ये हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल आणि उत्सव पुनर्जन्माचा हे चित्रा वाघ यांचं भाषण. 1 वाजता हिंदीतून बातम्या. गीत बहार दुपारी 1:05, 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षर रसिके दुपारी 1:55. 2 वाजता कृषीवाणी आणि 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादव राग गावती आपण ऐकू शकाल.

दिवशी सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये तन्वी गुंडे आणि विक्रांत आव्हाड यांचं काव्यवाचन. 6:00 हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात महादेव गीत सादर करतील रानसिंह जाधव आणि सहकारी. 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्या जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल 6:35. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सौर वाळवणयंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा, निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची मुलाखत. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 पॉप गीत. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9. 9:15

मिनिटांनी स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम. 10:00 आपकी पसंद. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात काशीनाथ बोडस यांनी गायलेला राग यमन आम्ही प्रसारित करू. सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. आमच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 249.48 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: आज दिनांक 1 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत।

0: प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण आपल्या महान संतांबद्दल पूज्यभाव जागृत केला पाहिजे. ज्या महात्म्यांना शाश्वत सत्याचा साक्षात्कार झाला आहे अशा महात्म्यांचा आदर्श समाजात स्थापन करून त्याचं अनुकरण घडावं याचा प्रयत्न झाला पाहिजे.
1: संस्कृत वाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: गाणी मनातली आज सकाळी 7:45.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात

आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आज सकाळी 9:10 साहित्य सौरभ कार्यक्रमात मनस्विनी कमला ही सुष्मिता जोशी यांची कथा आणि 10:15 संस्कृतवाणी कार्यक्रमात संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी डॉ प्राची कुलकर्णी यांचे विचार आम्ही प्रसारित करू. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होतात. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे. आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक आजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनेसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहू में आए बालमा, ठहरिए होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली। त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते। सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं। संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जयशोदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला। त्यांच्या परंपरांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं। अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली। सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा

0: आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथं अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं पटकावलेल्या नाबाद

0: निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:21 होत आहेत. एक गाणे ताजे तवाने.

एक गाणे ताजे तवाने, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एकटी चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7 वाजले

संगीत होतं सुधीर फडके यांचं. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: थँक्यू डॉक्टर. एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी काय सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज फोर कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हृदयामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बटच्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बटचा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहेत. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशन

0: गाव उभे राहतात, ऑपरेशन नंतर दोन तीन लोक असतात. ऍज कम्पेअर टू वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिंपल लँग्वेज मी पेशंटला सांगतो, हे बोलणं आसान आहे, आय अग्री. पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस, एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही, असं नाही. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी येतात? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 A's इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असेही लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला, तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की ते अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखी सेंटर्स आहेत पण एकदम रूरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, रॅशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो, तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशली असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतंय की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे, अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो. कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट बाकीचे अवयव काय?

0: अफेक्ट होतात त्याच्यामुळे.
1: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मुळे तुम्हाला गाठी आढळणार.
0: अच्छा,
1: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमची दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
0: अच्छा.
1: आणि तो मोठा होतो.
0: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत.
1: लिम्फ नोड्स, इनिशियल लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गळ्यातील गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
0: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
1: तुमच्या माझ्याकडे पण आहे.
0: अच्छा.
1: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
0: अच्छा.
1: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी, आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
0: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
1: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
0: अच्छा.
1: पेन करत नाही, फक्त गाठी असतात.
0: अच्छा.
1: हा, आणि ते ग्रो होतात.
0: बरोबर.
1: आणि नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल, तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
0: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
1: ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, जे वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे, त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
0: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात, तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
1: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन, पॅट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेलं नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठी काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओरल कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेलं आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
4: दर मंगळवारी सकाळी 9:30
3: प्रभातीचे रंग
2: फक्त

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल, त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांचे पिस असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील, असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
4: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी जसे की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबुतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्ष्यासारखेच आपल्याशी त्यांचं वर्तन असतं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण अगदी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल्ड होता पण मधुमेह होता, आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता. आणि श्वसनविकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं, जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्ष्याची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो, तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा निमोनिया करू शकतो आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिली आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि निमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
3: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट बद्दल,
4: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या सानिध्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच तीच अँटीबायोटिक्स चालत नाहीत, अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारचे द्यावे लागतात आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, सीओपीडी असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एक तर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा कारण तो एक जीव आहे, सजीव आहे, त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा आणि एका पिंजऱ्यात दोन दोन तीन तीन चार चार पक्षी, जास्तीत जास्त दोन ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला आणि अर्थातच गळणारे पंख, त्याचे जी काही विष्ठा ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्स घाला हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला. म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आलाय माहिती नाही, साधारण 15 तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील.

0: तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. गाणी मनातली. श्रोतेहो, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या रूपाने संगीत विश्वातील एक शांत सोज्वळ आणि शीतल स्वर काल आपल्यातून हरपला. अतिशय संयत निर्मळ स्वभाव आणि तशीच भावस्पर्शी गाणी हे सुमनताईंचं वैशिष्ट्य. त्यांच्या स्वरात एक हळवी प्रसन्नता होती, धीरगंभीर भावस्पर्शी लय होती. एखाद्या शांत चांदणीसारखं त्यांचं गाणं होतं असं वाटतं. गाण्याची तयारी ही त्यांच्यासाठी एक साधना होती. गाण्याचा आशय समजून घेऊन मग ते एकरूपतेनं गाणाऱ्या सुमनताई. तुलनेच्या स्पर्धेच्या युगात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून आपल्या अंतर्मुख स्वभावाप्रमाणे सुमनताई केवळ गात राहिल्या, मनापासून आणि आपल्या स्वरांशी एकनिष्ठ राहून. आजच्या गाणी मनातली कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांच्या काही स्वरमयी आठवणी.

श्रोते हो, गाणं प्रसिद्ध व्हावं, गायक नाही. सुमनताईंचं हे वाक्य आज प्रसिद्धीच्या झगमगाटाच्या युगात खूप काही सांगून जातं. निर्मळ संयमी सूर आणि तसंच व्यक्तिमत्वही. त्यांची ही स्वरप्रतिमा

0: बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
2: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
1: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
3: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री व्ही डी सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी

देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हिमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामध्ये चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहम आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एनएस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडी.

0: आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: पाप आणि पुण्य यासंबंधी जनमानसात रूढ झालेल्या कल्पना हा अंधश्रद्धेचा फार मोठा बालेकिल्ला होय। आणि हा बालेकिल्ला जमीनदोस्त केल्याशिवाय जनमानसातील अंधश्रद्धेचा प्रभाव नष्ट होणार नाही। पाप आणि पुण्य यासंबंधीच्या लोकांच्या कल्पना या अतिशय भन्नाट असून त्यासंबंधीच्या त्यांच्या भावनासुद्धा अत्यंत तीव्र असतात। कोण कशाला पुण्य म्हणेल आणि कोण कशाला पाप म्हणेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही। सर्वसामान्य लोकांच्या मनातील भयगंड आणि त्या भयगंडाचा आधार घेऊन त्यांची फसवणूक करणारे धूर्त लबाड लोक यांच्यामुळेच पापपुण्याचे विविध प्रकार निर्माण झाले। आता पाप झालं की तिथं प्रायश्चित्त हे आलंच। तथाकथित पाप करणारे भोळसट भाविक लोक आणि त्यांना प्रायश्चित्त देणारे दांभिक धर्ममार्तंड यांच्या मिलनातून पापपुण्याच्या अनेक प्रकारांना पूर आलेला आहे। जीवनात काही अडचणीचे प्रसंग आले किंवा संकट आली किंवा रोगराई आली तर त्या सर्वांचा संबंध पापपुण्याशी जोडला जातो आणि त्या तथाकथित पापपुण्याचा संबंध देवाधर्माशी जोडला गेल्यामुळं त्याचा पुरेपूर फायदा बुवा बाबा भगत फकीर आणि तत्संबंधित लोकांनी घेतला। आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते देवाधर्माच्या नावाखाली सर्व धर्मातील सर्व लोक खूप काही करत असतात पण त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो। पाप आणि पुण्य यासंबंधी जनमानसात अनेक गैरसमज आहेत। ज्याप्रमाणे चलनी नाणी ही वापरून वापरून इतकी गुळगुळीत होतात की त्यांना व्यवहारात मोल राहत नाही, त्याचप्रमाणे पाप आणि पुण्य हे जे शब्द आहेत हे शब्द पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक आणि इतर सामान्य लोक यांनी त्या दोन शब्दांचा इतका ढिसाळपणे वापर केलेला आहे की आज ते शब्द जवळजवळ अर्थहीन झालेले आहेत। पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थ न

समजताच बहुसंख्य लोक त्या शब्दांचा वापर करतात. कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतात. एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपास करणाऱ्या माणसानं जर त्या दिवशी चुकून कांदा खाल्ला तर त्याला आपण फार मोठं पाप केलं असं वाटून तो अगदी व्याकुळ होतो. तसं संकष्टी करणाऱ्या माणसाचा काही कारणानं जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठं पाप घडल्यानं महासंकट येईल या भीतीनं तो कष्टी होतो. गुरुचरित्राचं पारायण करताना जर का सोहळं बिघडलं तर पाप लागून श्री दत्ताचा महाकोप होणार या भीतीनं तो जर्जर होतो. घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करायला जर तो विसरला तर देव आपल्याला शिक्षा करणार म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असं वाटून तो व्यथित होतो. हेच कशाला? एकदा गुरु केला की मग त्या गुरुला सोडून दुसऱ्या गुरुकडे जाणं म्हणजे महापाप असं कित्येक भोळसट आणि बावळट साधकांना वाटतं. मग तो तथाकथित गुरु कितीही अडाणी अज्ञानी लोभी आणि लवाड असला तरी चालेल. तीर्थयात्रेचा नेम जर सोडला किंवा चुकला तर महापाप लागून संसारात संकटांचा ससेमिरा पाठीमागे लागेल अशा कल्पनेनं ग्रस्त आणि त्रस्त होणारे लोक थोडे थोडके नाहीत. आता याच्या उलट पुण्याच्या कल्पना पहा. चोऱ्या माऱ्या करणारा पण भिक्षा मागण्याचा जोडधंदा किंवा साईड बिझनेस करणाऱ्या भिकाऱ्याला एक रुपया दिला तर आपण फार मोठं पुण्य केलं असं वाटतं. 5-10 रुपयांचा हार देवाला घातला की फार मोठं पुण्य संपादन केलं असं वाटणारे पुष्कळ लोक आहेत. तीर्थात स्नान केल्यानं सर्व पाप धुवून जाऊन बहुत पुण्य मिळतं अशा भ्रमात असणारे लोक थोडे थोडके नाहीत. अनवाणी भर उन्हात देवदर्शनाला जाण्यानं महापुण्य मिळतं या भ्रमात असणारे अनेक लोक आहेत. त्याचप्रमाणे अन्नधर्मियांचा द्वेष आणि तिरस्कार करणं म्हणजे पुण्य किंवा अन्नधर्मियांना मारणं म्हणजे पुण्य किंवा अन्नधर्मियांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करून स्वतःच्या धर्मात खेचून आणणं म्हणजे पुण्य वगैरे आचरट गैरसमजुतीच्या आहारी गेल्यामुळं पुण्य या शुद्ध आणि दिव्य संकल्पनेचं विडंबन झालेलं दिसून येतं. याचं प्रमुख कारण असं की पाप पुण्य या संकल्पनांचा मूळ पायाच भुसभूषित आहे. मुळात परमेश्वर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना चुकल्यामुळं एका बाजूनं धर्म या शुद्ध संकल्पनेला तडा गेला आणि दुसऱ्या बाजूनं संस्कृतीवर विपरीत परिणाम होऊन ती विकृतीकडे झुकली. या सर्व चुकीच्या गोष्टीमुळं पापपुण्याच्या कल्पनासुद्धा चुकीच्या झाल्या. परिणामी पापाला पुण्य आणि पुण्याला पाप समजेपर्यंत संस्कृतीची वाटचाल चुकीच्या दिशेनं होत गेली. म्हणूनच जीवनविद्येचा हा सिद्धांत चिंतनीय आहे. जीवनविद्या सांगते सत्कर्म हाच धर्म आणि सत्कर्माचं आचरण करणं हेच धर्माचरण. जे केल्यानं माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते. थोडक्यात पापपुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचं ठरवलं तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार व्हायला वेळ लागणार नाही. इथं एक प्रश्न निर्माण होतो तो हा की पुण्य पाप कशाला म्हणायचं? जे कर्म कर्म करणाऱ्याला आणि इतरांना सुख देतं ते पुण्य. याच्या उलट जे कर्म कर्म करणाऱ्याच्या आणि इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतं ते पाप होय. धर्म मार्तंडाने देवाधर्माच्या नावाखाली जे कर्मकांड करायला शिकवलं ते कर्मकांड पुण्यस्वरूप आहे की पापस्वरूप आहे हे ते कर्मकांड करणाऱ्याच्या आणि इतरांच्या जीवनावर जे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम करतं त्यावर अवलंबून आहे. केवळ विधी म्हणून किंवा नियम म्हणून किंवा देवाच्या भीतीनं किंवा धर्ममार्तंडांच्या दबावाखाली जे कर्मकांड केलं जातं ते कर्मकांड पुण्य निर्माण करायला समर्थ ठरत नाही. वास्तविक पाहता जनमानसात रूढ असलेल्या पापपुण्याच्या कल्पना या केवळ मनाच्या कल्पना आहेत. त्यांना काहीही महत्व नसून महत्व आहे ते केवळ निसर्गाच्या नियमांना असा जीवनविद्या

0: सिद्धांत आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे. या नियमाप्रमाणे दुष्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख आणि सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच, आणि याला अपवाद सुद्धा नाही. थोडक्यात सर्व धर्मातील सर्व लोक पापपुण्याच्या खोळसट कल्पनांच्या आहारी गेल्यामुळेच व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जग या सर्व स्तरांवरचं जीवन पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. याचा दुष्परिणाम असा होतो की ही तथाकथित धार्मिक माणसं स्वतःच निर्माण केलेल्या मानसिक पिंजऱ्यात स्वतःलाच स्वतः अडकवून घेतात आणि स्वतःचा अधपात घडवून आणतात. या सर्व चुकीच्या प्रकारामुळं या तथाकथित धार्मिक माणसात कमालीचा अहंकार, अभिमान आणि भयगंड निर्माण होऊन त्याची परिणिती ती माणसं दहशतवादी, क्रूर किंवा दैववादी बनतात. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की कर्मकांडाच्या आहारी न जाता कर्म चांग करण्याचा प्रयत्न करा. जे कर्म स्वतःच्या आणि इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतं ते चांग कर्म म्हणजे पुण्यकर्म होय. शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं यालाच जीवनविद्या कर्म चांग असं संबोधते. आणि हे चांग कर्म केल्यानं एका बाजूनं माणसाला देव प्रसन्न होतो, त्याच्याकडून धर्माचं पालन आणि रक्षण होतं, तो सुसंस्कृत होतो, त्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते, आणि दुसऱ्या बाजूनं त्याला सुख, शांती, समाधान, सुयश आणि समृद्धी प्राप्त होऊन तो धन्य आणि कृतार्थ होतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:55 झाली आहेत. निरंतर स्वरलहरी ऐकूया. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम.

नमस्कार, मी डॉक्टर नारायण जयश्री पंडित गुरव, सहाय्यक प्राध्यापक, वैष्णव कृषी संस्थान, श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालय इंदोर येथे कार्यरत आहे. माझ्या आयुष्यामध्ये जर मी मागे वळून पाहिलं तर माझ्या शैक्षणिक यशामध्ये, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आकाशवाणी सांगलीचा फार मोलाचा वाटा. कारण लहान असताना मी शेतकरी कुटुंबातील आहे. आमच्या घरी 2014 पर्यंत आम्ही फक्त मनोरंजनासाठी फक्त रेडिओवरतीच अवलंबून होतो. फक्त मनोरंजनच नाही तर रेडिओमुळे आम्हाला खूप ज्ञानसुद्धा मिळालेलं आहे. जसं की हायस्कूलमध्ये असताना शैक्षणिक कार्यक्रम मी आकाशवाणी सांगलीचे खूप ऐकायचो. या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं मला जी माहिती मिळाली त्या माहितीमुळेच मला शिक्षणामध्ये शिक्षणाची गोडी माझी निर्माण झाली. जसं की शैक्षणिक कार्यक्रमामध्ये पर्यावरणाविषयी माहिती मिळायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रीय गोष्टी सांगितल्या जायच्या. जसं की खगोलशास्त्राविषयी माहिती मिळायची, सामाजिक शास्त्राविषयी माहिती मिळायची, वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग वैज्ञानिक येऊन चर्चा करायचे, त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळायचे. आणि हे अनुभव ऐकल्यामुळे मोठमोठी लोकांच्या मुलाखती ऐकायला मिळायच्या. ह्याच्यामुळे आम्हाला शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि ह्या शिक्षणाच्या प्रेरणेमुळं आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकलो. तर मी एक साधारण शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकरी कुटुंबातील असूनसुद्धा मी PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मी राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास असून मी भारतामध्ये कुठेही कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये मी शास्त्रज्ञ किंवा प्राध्यापक म्हणून काम करू शकतो. जर आपण विचार केला तर मला मुळात कृषीविषयी सुद्धा जी आवड निर्माण झाली ती आकाशवाणी सांगलीच्या विविध कार्यक्रमांमुळे. जसं की सकाळी कृषीविषयक कार्यक्रम लागायचा, संध्याकाळी माझं घर माझं शेत हे कार्यक्रम लागायचे. याच्यामुळे वेगवेगळ्या कृषी विद्यापीठातील जे शास्त्रज्ञ लोक यायचे, जे संशोधक यायचे आणि यांच्या मुलाखती ऐकायच्या. याच्यामुळे आपल्याला मलाही नेहमी वाटायचं की मलाही यांच्यासारखं कधी आकाशवाणीमध्ये जाऊन मुलाखती द्यायची आहे, मलाही यांच्यासारखं अभ्यास करता येईल का, मलाही यांच्यासारखं शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल का. हे प्रेरणा घेऊन ह्याचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा खूप फायदा झाला. अजून एक मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते तर आकाशवाणीचा किंवा कोणत्याही रेडिओचा आपल्याला फक्त शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सुद्धा फक्त उपयोग होत नाही तर आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा फार मोठा आपल्याला त्याचा फायदा होतो. तर तो कसा की वेगवेगळ्या लोकांचे जीवनचरित्र, जसं की अग्निपंक मी आकाशवाणी सांगलीवरती APJ अब्दुल कलामचं आत्मचरित्र ऐकलेलं होतं, एक होता कारवर हे माझ्या आयुष्यातील आकाशवाणी सांगलीवरील जे आत्मचरित्र लागायचं याच्यामधून मला फार मोठी प्रेरणा मिळाली. कारवर सुद्धा एका लहान कुटुंबातला त्याला शेतीची जशी आवड निर्माण झाली तशीच मला सुद्धा शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतीविषयी आवड निर्माण झाली आणि त्याचमुळे मी माझं शेती क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा मी प्रवृत्त झालो. त्याचबरोबर आपल्याला आकाशवाणी ज्या वेळेला आपण ऐकतो तर आपण एक माणूस म्हणून सुद्धा कसं असलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती मिळते. मी लहान असताना सद्गुरू वामनराव पै यांचं जीवन मिशन याच्यावरती नेहमी मी संवाद ऐकायचो, कार्यक्रम ऐकायचो. त्यामुळे आपण एक माणूस म्हणून कसं असलं पाहिजे, आपण माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे, समाजाप्रती आपली कार्य काय, आपली काय कर्तव्य आहेत, समाजाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण समाजाला काय देतो, आपण आपल्या पर्यावरणाला काय देतो, आपण आपल्या निसर्गाला काय देतो, आपण आपल्या पृथ्वीसाठी काय करतो. मला अजून आठवतं मी लहान असताना एक पर्यावरणाशी संबंधित एक कार्यक्रम लागायचा, त्याच्यामध्ये गाणं होतं, हे निळे निळे आकाश, ही हिरवी हिरवी धरती, कोसळती पाऊस धारा आणि दरवळणारी माती, ह्या लुकलुकणाऱ्या तारा, हा दरवळणारा वारा, या लुकलुकणाऱ्या तारा, हा दरवळणारा वारा, हे सगळे माझे आहे आणि मीही त्यांचा आहे, हे सगळे माझे आहे आणि मीही त्यांचा आहे. हे गाण्याचे बोल मला आजही तसेच आठवतात आणि ह्या बोलांमुळं मला खूप प्रेरणा मिळाली. आज आपण समाजामध्ये बघतो की जाती, धर्म,

0: प्रांत देश याच्यामध्ये लोक अडकून पडलेले आहेत. मुळात आपण माणूस आहोत आणि ह्या पृथ्वीवरती आपण प्राणीमात्रांसोबत राहोत. मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे. ह्या बोलण्यातून ह्या गाण्याच्या वयातून आपल्याला एक गोष्ट समजते, ही पृथ्वी आपल्या सर्वांची आहे आणि आपण पृथ्वीचं आहेत, तर या पृथ्वीचं आपण संवर्धन केलं पाहिजे, तिचं जतन केलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हवा, पाणी, जमीन जशी शुद्ध स्वरूपात आपल्यासाठी राखून ठेवली, तशीच ती आपण पुढल्या पिढींसाठी सुद्धा आपण ठेवायला हवी, जेणेकरून आपली येणारी पिढीसुद्धा गुण्यागोविंदाने या पृथ्वीवरती राहू शकेल. कारण की पर्यावरणाचा समतोल राखणं, जपन करणं ही पृथ्वीवरील सर्वात मोठी गोष्ट आहे. जात, धर्म, पंथ, भाषा ह्या सर्व गौण गोष्टी आहेत. आपण आता सध्या बघत आहोत की तापमान वर्षानुवर्षे किती वाढत चाललेलं आहे. आपल्या समोरचं सर्वात महत्त्वाचं, जर पृथ्वी वाचली, पर्यावरण चांगलं असेल, तरच आपण जगू आणि आपण जगलो तरच राष्ट्र राहील, तरच समाज राहील. त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन हे आपलं सर्वात प्रथम कर्तव्य असलं पाहिजे.
1: निरंतर स्वर लहरी.
2: निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित या कार्यक्रमात आज प्राध्यापक नारायण गुरव यांचं मनोगत आपण ऐकलं. हा कार्यक्रम संध्याकाळी 6:50 आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी.

0: नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनस्विनी कमला हे सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रण. कथेच्या अंगानं जाणारं हे व्यक्तिचित्रण आहे. व्यक्तिचित्रण म्हटलं की ते उभं करताना त्या व्यक्तीचे गुण आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे महत्वाचं ठरतं. आजच्या या आपल्या कथेतली जी नायिका आहे ती अशीच आहे, खंबीर. आपल्या परिवाराबरोबरच इतरांना घडवण्यासाठी सज्ज असलेली, त्यासाठी प्रयत्न करणारी. ऐकणार आहोत सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं हे व्यक्तिचित्रण मनस्विनी कमला.
1: पारनेरचे निष्णात वकील गणेश शास्त्री आणि रमाबाई यांचं एकुलते एक कन्यारत्न कमला. संस्कृत पंडित गणेश शास्त्री अत्यंत कृशाग्रबुद्धीचे, चाणाक्ष, चतुर आणि हजरजबाबी. त्यांचा सडेतोड युक्तिवाद ऐकायला पंचक्रोशीतील वकील आवर्जून यायचे. मोजकच बोलणारे गणेश शास्त्री प्रत्यक्षात शीघ्रकोपी असल्यामुळं खाजगीत त्यांना जमदग्नी म्हणून संबोधलं जायचं. या उलट त्यांच्या पत्नी रमाबाई अत्यंत शांत, संयमी, सहनशील आणि सोज्वळ. अन्यायाची चीड असलेली कमला ज्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी आवाज उठवायची त्यावेळी वडिलांची साक्षात प्रतिमा असल्याची अनुभूती येत असे. तसं पाहायला गेलं तर ती कोणी असं हे कुटुंब, पण घरात तिचे काका, शिक्षणासाठी कोकणातून आलेले दोन विद्यार्थी, अन्य आप्त वगैरे 10-12 लोकांचा राबता असल्यामुळं हे कुटुंब गोकुळासारखं भासायचं. कमलाचे काका उत्तम कीर्तनकार म्हणून ओळखले जात. त्यांच्याबरोबर कमलाही जात असे. त्यामुळंच कीर्तनातील विविध आख्यानं, पुराणकथा आदींचा समृद्ध वारसा, हा ज्ञानवारसा कमलाला मिळाला. शिक्षणाबरोबरच अजाणतेपणी झिरपलेल्या संस्कारांनी परिप्लुत अशी ही कमला 14-15 वर्षाची झाल्याबरोबर त्या काळाप्रमाणे तिच्या विवाहाचा विषय पुढे आला. वडिलांचा या गोष्टीला विरोध असला तरी आई आणि बायको यांच्यापुढं त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि थोड्याच कालखंडात तिचा इंदोरच्या मालवणकरांच्या सैन्यदलात असलेल्या सुपुत्राशी अर्थात माधवशी विवाह झाला. लग्नानंतर कमला इंदूरला आली. इथलं वातावरण संमिश्र, एकीकडे 9 वारी साडी नेसून तुळशीला पाणी घालणाऱ्या सासूबाई, तर पती सैन्यदलात असल्यामुळं विविध जाती धर्मांच्या सहकार्यांची घरात कायम उठबस. शिवाय हिंदी भाषिक पट्ट्यात आल्यामुळं हिंदीचा वापरही घरात जास्त. पण हुशार कमलानं सारं आत्मसात केलं. पतीच्या सहकार्यानं या नव्या जुन्या संमिश्र वातावरणात ती इतकी एकरूप कधी झाली हे तिचं तिलाच कळलं नाही. यथावकाश कमला 3 सुपुत्रांची आई झाली. सासू सासरे, घर, मुलं यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना वर्ष कशी निघून गेली ते तिचं तिला समजलं नाही. थोरला प्रकाश वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सैन्यदलात गेला. दुसरा दीपकही हवाई दलात रुजू झाला. पण तिसरा चैतन्य मात्र डोळ्याला चष्मा असल्यामुळं संरक्षण दलात जाऊ शकला नाही. अत्यंत नाराज चैतन्याला उभारी देण्याचं काम अर्थातच कमलाचं. तिनं त्याला समजावून सांगितलं, अरे देशाचं संरक्षण हे जितकं महत्त्वाचं असतं ना तितकाच देशाचा विकासही महत्त्वाचा असतो. आज तू इंजिनियर आहेस, स्वतःचा व्यवसाय सुरू केलास आणि काही कामगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलास तर त्यांच्या चुली तरी पेटतील. 4 कुशल कामगार निर्माण केलेस तर उत्पन्नाबरोबरच त्यांचाही देशसेवेसाठी हातभार लागेलच की. चैतन्य हे ऐकल्यानंतर उमेदीनं कामास लागला. आज कमलाच्या जीवन

मनाला थोडीफार स्थिरता आली. कर्तव्य आणि जबाबदारीतनं मुक्त होत तिनं समाधानानं मोकळा श्वास घेतला. पण काळाला फारसं बघवलं नाही हो. हार्ट अटॅकने तिच्या पतीला तिच्यापासून दूर केलं गेलं आणि कमला अक्षरशः कोसळली. पण म्हणतात ना, काळ हाच त्यावर रामबाण उपाय असतो. थोडं सावरताच कमला आपल्या पारनेरच्या माहेरच्या कुशीत सामावली. एकुलती एक कमला वडिलांच्या सर्व संपत्तीची वारस होती. चौसोपी वाडा, थोडीफार शेती, यात तिनं लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतातील मजुरांची स्थिती अत्यंत हलाखीची आणि वाईट होती. विशेषतः शेतात काम करणाऱ्या स्त्रियांशी तर बोलायलाच नको. तिनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले. शहरातील स्त्रियांपेक्षा गावातील स्त्रियांच्या मनावर रूढी आणि परंपरांचं गारूड इतकं खोलवर होतं हे तिच्या लक्षात आलं. व्यसनाधीन पतीचा मार खात तरीही त्याला ती देव मानते. चुलीतलं लाकूड चुलीतच जळणार या नियमाप्रमाणे सासरचा अमानुष छळ ती सहन करते. पोटी फक्त मुलीच जन्माला घातलेस, पुत्ररत्न नाही म्हणून सवतीची मानेवर टांगती तलवार लटकलेली असतानाही ती हू की चू करत नाही. चूल आणि मूल एवढ्याच विश्वात वावरणाऱ्या या स्त्रीला पाहून कमला बेचैन होई. यावर उपाय काय? क्लुप्तीनं त्यांना शहाणं करायला हवं या विचारानं तिनं कीर्तनाला साधन बनवायचं ठरवलं. रोज सायंकाळी तिनं वाड्यावर कीर्तन करायचं ठरवलं. पौराणिक कथा, संत महंतांचे चरित्र सांगत सांगत तिनं त्यांना त्याची घोडी लावली. स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं येऊ लागले आणि असं करत करत एक दिवस तिनं द्रौपदी आख्यान लावलं. त्या काळात भर दरबारात आपल्यावर झालेल्या अन्यायाला तिनं वाचा कशी फोडली. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्यांसारख्या रतिमहारथींना तिनं जाप कसा विचारल्या. आपल्या पतींनाही माझ्या परवानगीशिवाय मला पणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? यासारख्या प्रश्नांचं शरसंधान तिनं त्यावर सोडलं. हे ऐकत असताना समोरील स्त्रियांच्या डोळ्यातली चमक तिला दिसली. त्यांच्या मनात खोलवर रुजत गेलेल्या परंपरांचा काटा तिनं हळुवारपणे काढला. नंतर जिजाई, अहिल्या, सावित्री यांची आख्यानं लावून तिनं त्यांचे डोळे उघडले. पुरुषांच्या विकृत भावनांना बळी न पडता त्यांच्याशी सामना कसा करावा याला तिनं उद्युक्त केलं. गवत कापण्याचा कोयता वेळप्रसंगी आत्मसंरक्षणासाठी कसा वापरायचा, तिकटाच्या पुडीचाही स्वसंरक्षणार्थ वापर कसा करायचा, स्वसंरक्षणासाठी कायदाही तुमचं शस्त्र कसं बनू शकतं हे तिनं त्यांच्या गळी उतरवलं. व्यसनाधीन पतींना मार्गावर कसं आणता येईल, दारुगुत्ते संघटितपणे उद्ध्वस्त कसे करता येतील, यासाठी शासनही आपलं मदत कसं करतं हे तिनं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. तसंच आपल्या डॉक्टर सुनेला आरोग्य शिबिरातून मोफत उपचार करण्याचा उपक्रमही तिनं हाती घेतला. पुत्रप्राप्तीसाठी पुरुषच कसा जबाबदार असतो हेही स्त्रियांना समजावून सांगितलं. आपल्या वाड्यात पाळणाघर, मुलांची शाळा सुरू करून नवजीवनाची सुरुवात ग्रामसेविकांच्या माध्यमातून तिनं केली. शासनाच्या मदतीनं तिनं स्वच्छता अभियान सुरू करून साऱ्या ग्रामाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. शासन दरबारी याची दखल घेतली गेली आणि ग्रामाला पुरस्कारही मिळाला, स्वच्छ ग्रामया. अशा रीतीनं तिनं समाजकार्याला स्वतःला वाहून घेतलं. साऱ्या ग्रामाचा ती आधारवड बनली. वडिलांसारखाच तिचाही दबदबा त्या पंचक्रोशीत वाढला. गावातील लोक तिच्याकडे घरगुती समस्याही घेऊन येत. ती तिथंच साधक बाधक चर्चा करून त्यांच्यातील वाद मिटवत असे. त्यामुळंच तिला चालतं बोलतं न्यायालय अशी उपाधीही मिळाली. आता मात्र कालमानाप्रमाणे मन कितीही उल्लसित असलं तरी शरीर थकत चाललं होतं. वर्तमानपत्रातील बातम्या सेविका ज्यावेळी तिला वाचवून दाखवत, त्यावेळी स्त्री शिकली, सवरली, आत्मनिर्भर झाली तरीही ती सुरक्षित कशी नाही.

0: विकृतीनं ग्रासलेला समाज पुरुष तिची भोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे कसा पाहतो या बातम्यांनी ती अस्वस्थ होत होती. या विषयावर अनेक प्रसारमाध्यमातून परखड असं तिनं भाष्य केलं. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, विभक्त कुटुंब पद्धती, योग्य संस्कार योग्य वेळी न होणं, पतीपत्नी दोघंही अर्थार्जनाच्या मागं असल्यामुळे मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था यावरही तिनं आपले विचार अनेक ठिकाणी मांडले. तिच्यात जोपर्यंत जेवढी ताकद होती तोपर्यंत तिनं समाजकार्याचा हा वसा पाळला. पण शेवटी मर्यादा ही आहेच ना. शेवटी थकत थकत एक दिवस कमलानं इहलोकीची यात्रा संपवली. सारं गाव शोकाकुल झालं. ग्रामपंचायतीनं पुतळा उभा करून आमची माय म्हणून तिचा सन्मान केला. शेवटी खालील ओळीत त्या गावानं श्रद्धांजली वाहिली. भरकटलेल्या जीवन नौकेला तीर दाखवलात तुम्ही, काट्याकुट्यातून मार्गस्थांच्या पाठीवर हात ठेवलात तुम्ही, नवदृष्टी आणि नवविचारांचा वसा दिलात तुम्ही, तोच वारसा घेऊन पुढं पथ चालू आम्ही.
1: मनस्विनी कमला, सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं हे व्यक्तिचित्रण आपण ऐकलं. श्रोते हो, आज 1 जून कवी बी यांची आज जयंती आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांनी बी या नावानं कविता लेखन केलंय. कवी बी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचा. यवतमाळ अमरावती अशा आजूबाजूच्या परिसरात त्यांचं शालेय शिक्षण झालं, मात्र परिस्थितीमुळे त्यात खंड पडला. नंतर सरकारी नोकरी केली. 1891 त्यांनी पहिली कविता लिहिली, पण 1911 वेड गाणे या कवितेपासून बी या नावानं त्यांनी कविता लेखन सुरू केलं आणि रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. अल्पाक्षरी, वेगळी आणि काहीशी दुर्बोध वाटणारी कवी बी यांची कविता, त्याला अध्यात्माचा एक स्पर्श झालेला आपल्याला दिसतो. अर्थातच तो काळ अशाच कवितांचा होता. केशवसूत, गोविंदाग्रज हे त्यांचे समकालीन. कवी बी यांनी 75 वर्षाच्या आयुष्यात केवळ 49 कविता लिहिल्यात, पण त्या अनमोल आहेत. तत्वज्ञान, रेखीवपणा, कला, सौंदर्यप्रीती, साधेपणा, प्रेमळपणा, विशालता, माधुर्य हे सगळं कवी बी यांच्या कवितेत आपल्याला आढळतं. त्यांची चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेली. आज कवी बी यांची जयंती.

बरं आहे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुनःप्रसारित करणार आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 होत आहेत.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: ते देखिल आपने
1: फसला अनोखे पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
3: कार्यक्रम ऐकूया युवा बिट्स
4: नमस्कार आजचा तुमचा नवा होस्ट मी ऋग्वेद व्यंकटेश बिदनोर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आता नवीन होस्ट असल्यामुळे मी माझा थोडासा परिचय तुम्हाला करून देतो मी शिक्षणाने प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि कोल्हापूरमधला एक एंटरप्रेन्योर सुद्धा आहे आणि आज मी एका नव्या गोष्टीशी तुमचा परिचय करून देणार आहे आता ग्लोबल लेवलला जर बघितलं तुम्ही तर ही गोष्ट सर्वांनाच परिचयाची आहे पण भारतामध्ये ही तितकीशी प्रचलित नाहीये तर तुम्ही विचाराल की आता हे काय आहे रे तर ते म्हणजे बीटबॉक्सिंग आणि आता ते तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला बीटबॉक्सिंगचा मस्त एक कंपोजिशन ऐकवणार आहे

तर कसं वाटलं मित्रांनो, आत्ता तुम्ही जे काही ऐकलं ना ते तुम्हाला वाटेल की कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटवरती वाजवलेलं कंपोजिशन असेल, पण तसं नाही आहे. हे जे सगळं काही होतं ते चक्कन चक्क मी तोंडानं काढलेले आवाज होते. तर आता बीट बॉक्सिंग म्हणजे काय? तर वेगवेगळ्या वाद्यांचे तोंडानं काढलेले आवाज. जसं की आपल्याकडची वाद्य आहेत, तबला असेल, ढोलकी असेल, जंबे असेल, संबळ असेल, ड्रम असेल, डमरू असेल, किंवा इवन आत्ताचं जे अत्याधुनिक ईडीएम आहे, अशा वेगवेगळ्या वाद्यांचा तोंडानं काढलेला आवाज. जसं की आपण वेगवेगळ्या चॅनल्सवरती मिमिक्री ऐकतो, वेगवेगळ्या ऍक्टर ऍक्ट्रेसेसचे आवाज कोणीतरी काढत असतं, त्यांची नकला करत असतात, तसंच वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज तोंडानं काढता येतात. हा म्हणजे आता सगळ्याच वाद्यांचे नाही काढता येत, जसं की ट्रम्पेट असेल किंवा हार्मोनियम असेल, पण हा बऱ्यापैकी वाद्यांचे काढता येतात. इवन आपल्या सभोवतालचे जे आवाज आहेत ना ते सुद्धा बीट बॉक्सिंगमध्ये येतात. आता लांब कशाला जायचं, आपल्या हृदयापासून सुरुवात करून बघूयात. थोडीशी कामं, थोडी धावपळ झाली की आपलं हृदय आपल्याशी कसं बोलतं ना, चला ते बघूयात एकदा.

ॲक्शन मूवीज तर आपण बघतोच, अगदी मराठीमधल्या ढिशक्यांपासून ते हॉलिवूडमधल्या ठायपर्यंत वेगवेगळ्या बंदुका, रणगाडे, मिसाईल्स आणि ग्रॅनेड्सचे आपण आवाज ऐकत असतो. हां, मग आता ते जर बीट बॉक्सिंगमध्ये करायचं झालं तर कसं होईल? चला तर मग एकदा प्रयत्न करून बघूयात की रिअल वॉरमधलं सिच्युएशन जर असेल तर कसं वाटतं.

जरा इमॅजिन करून बघूयात. मस्त शांत संध्याकाळची वेळ आहे. स्वप्ननगरी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरती तुम्ही बसलाय. समुद्राचं गार मस्त वारं अनुभवताय आणि तेवढ्यात कुणाची तरी लॅम्बॉर्गिनी तुमच्या शेजारून जाते. तिचं ते अगायावालं जे फायरिंग आहे ना, ते तुमच्या कानावरती पडतं. मग कसं असेल ते?

0: तर मित्रांनो,
1: आय होप यू हॅव एन्जॉयड इट अ लॉट.
2: बीट बॉक्सिंग हा संगीताशी निगडीत प्रकार असल्यामुळे ताल, सूर आणि लय या माध्यमातून गायन आणि वादन या संगीत प्रकारामध्येच हा मोडतो. आणि म्हणूनच आज आपण संगीताचे उगमस्थान याच्याविषयी जाणून घेणार आहोत. अगदी प्राचीन काळापासून भारतीय जीवनाशी संगीत एवढं एकरूप झाले ना की संगीताशिवाय भारतीय संस्कृतीचा विचार हा अशक्य आहे. ज्यात संगीताचा समावेश नाही असा एखादा उत्सव किंवा धार्मिक विधी आपल्याकडे सापडणे कठीण आहे. अगदी नद्या असतील, पर्वत असेल, जंगल असेल, समुद्र असेल, पाऊस असेल, फुलं असतील किंवा पक्षी असतील, अशा निसर्गातल्या बऱ्याच गोष्टींची वर्णनात्मक अशी अनेक गाणी आपल्या संगीताच्या खजिन्यामध्ये झळकत आहेत. निसर्गातच संगीत अंतर्भूत आहे आणि म्हणूनच आपल्या आसपास झाडांच्या पानांची सळसळ, समुद्राच्या लाटांचा गाज, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि अगदी वेळूच्या बनातून वाहणारा वारा अशी निसर्गातली अनेक उदाहरणं आपल्याला संगीताची प्रचिती देतात. निसर्गाच्या सर्व हालचालींमध्ये संगीत अंतर्भूत आहे.

तालही त्याच्यामध्ये समावलेले आहेत. तर श्रोते हो, भारतीय संगीतामध्ये गायन आणि वादन या दोहोंनाही खूप महत्व आहे. मानवानं आदिकाळातच वाद्यांच्या निर्मितीची सुरुवात केली असावी, कारण निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना सृष्टीमध्ये निर्माण होणारे जे वेगवेगळे ध्वनी आहेत ते वाद्यनिर्मितीसाठी प्रेरणादायी ठरले असावेत. गीत आणि नृत्य यांच्या बरोबरच साथसंगत करण्यासाठी म्हणून वाद्यांची निर्मिती झाली असावी आणि पुढे त्याचा खूप विकास झाला असेल. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर जेव्हा काठीवरती काठी आपटली जाते तेव्हा त्याच्या होणाऱ्या नादातून टिपरीची कल्पना निर्माण झाली असावी. सुकलेल्या शेंगा हलवल्या की त्यातले दाणे कसे खुळूखुळू वाजतात याच्यावरून घुंगराची निर्मिती झाली असावी. दगडावरती दगड आपटल्यानंतर होणारा जो आवाज आहे त्याच्यामधून टाळाची निर्मिती झाली असावी. जिथं बांबूची वनं असतात तिथं वारा आणि बांबूला असलेल्या नैसर्गिक छिद्रामधून जो अनोखा शेटीसारखा सू सू असा आवाज ऐकता येतो ह्याच्यातूनच बासरीचा जन्म झाला असावा. आणि बघायचं झालं तर इतर सुशीर वाद्यांमध्येही कोणत्या ना कोणत्या निसर्गनिर्मित ध्वनीचं अनुकरण आढळतं. मध्यकाळापर्यंत वीणा या तंतुवाद्याचे त्रितंत्री, सप्ततंत्री, नवतंत्री, शततंत्री असे प्रकार प्रचारामध्ये होते. बीन असेल, सतार असेल, संतूर असेल, ही तंतुवाद्य म्हणजे प्राचीन वीणेची सुधारलेली रूपं. सतार या वाद्याची निर्मिती आमिर खुशरू यांनी केली असं म्हणतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की सतार या वाद्याच्या निर्मितीचे श्रेय हे फकीर खुशरू यांना जातं. मृदुंग असेल किंवा पखवास या वाद्यांना दोन भागामध्ये अलग करून तबल्याची रचना करण्याचे श्रेय सिद्धार्था धाडी यांना जाते. नगाडा असेल, चौघड असेल, संबळ असेल, मृदुंग असेल, हे सर्व तबल्याचे पूर्वज. संगीताच्या उगमाचा विचार करताना वाद्यनिर्मितीचा विचार हा अपरिहार्यपणे येतो. आणि म्हणूनच आपण ऐकायचं आहे एक मस्त बीटबॉक्सिंगचा ट्रॅक आणि भेटूयात लगेच.

कोणत्याही कलेचा उगम आणि विकास यामागे काही ना काहीतरी सामाजिक संदर्भ हा असतोच. त्यामुळे वेगवेगळ्या ऋतूचं वर्णन करणारी अगणित गाणीही आपल्याकडे आहेत. शेतकऱ्यांनी गायलेली, मेंढपाळांनी गायलेली, मच्छीमारांनी आपलं काम करताना गायलेली गाणी, जात्यावरती दळण दळताना गायलेली गाणी आणि ओव्या, सोबतच मोटेवरची गाणी ही याच परंपरेतली. माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू या वेळी सुद्धा गाणी गायली जात.

पूर्वी पुराण कथा किंवा हरिकथा या गाऊनच दाखवायची प्रथा होती आणि यामुळेच भारतीय संगीताचा उगम हा लोकसंगीतामध्ये शोधला जातो। तर श्रोते हो, सामवेदापासून संगीत विकसित झालं असं सर्वसामान्यपणे मानलं जातं। साम म्हणजे स्वरसहित मंत्र। ऋग्वेदामधल्या मंत्रांचं सामवेदामध्ये स्वरयुक्त रूपांतरण केलं गेलं। उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशा तीन स्वरांमध्ये आजही ऋग्वेदाचं पठण चालतं। बासरीची साथ घेऊन सातही स्वरांचा उपयोग करून पूर्वीच्या काळी सामगायन केलं जाई आणि त्यामध्ये रागकल्पनेची बीज आढळतात असं विद्वानांचं आजही मत आहे। सात सुरांच्या सप्तकामध्ये या सात सुरांपैकी पाच सुरांमध्ये पुन्हा बदल केला आणि कोमल आणि तीव्र असे प्रकार निघाले आणि एकूण 12 सुरांचा संच तयार झाला। हा 12 सुरांचा संच केवळ भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगाच्या संगीताचा पाया मानला जातो। आता आपण जर सूक्ष्म विचार केला तर या 12 सुरांमध्ये अनेक सूर आपल्याला सापडतात, पण जे वेगळे ओळखता येतील आणि ज्यांना फरक पडेल असे सूर जर आपण वेचले तर ते फक्त 22 होतात आणि या 22 सुरांना श्रुती असं म्हणतात। असंही मानतात की या 22 श्रुतींमधून नंतर 7 आणि 12 सुरांचे संच तयार झाले आणि ह्या वेगवेगळ्या सुरांची एकापुढे एक अशी रचना करून वेगवेगळे राग तयार झाले। प्रत्येक रागाचं एक विशिष्ट वातावरण असतं, एक विशिष्ट माहोल असतो, त्याची एक स्पेशल मेलडी सुद्धा असते। आता राग म्हणजे श्रोत्यांचं रंजन करणारा स्वरसमूह। रागांचा एक विशिष्ट मूड होण्यासाठी कमीत कमी 5 तरी सुरांची आवश्यकता आपल्याला भासते। आता आनंद देणारे 3-100 राग तरी प्रस्थापित झाले, पण त्यातले खरं तर 100च राग अधिक प्रमाणात गायले जातात, वाजवले जातात। सुरांच्या जाळ्यातून एक अद्भुत विलक्षण भावविश्व उभं करता येतं। ही खरोखरच मोठी किमया आहे। एकूणच राग संगीत पेश करणं, त्याचा आस्वाद घेणं, या प्रक्रिया आनंदाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत। चला तर मग ऐकून बघूयात एक अप्रतिम बीटबॉक्सिंगचा ट्रॅक।

तर श्रोते हो, माणूस हा जन्माच्या आधीपासूनच लयीशी निगडीत असतो. अगदी गर्भावस्थेत असल्यापासून त्याने अनुभवलेली श्वासांची लय त्याला अखेरच्या श्वासांपर्यंत सोबत करते. म्हणजे आपल्या शरीरात सूर, लय आणि ताल हे भिनलेले असतात. सूर आणि लय ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. संगीत ही आविष्कृत करण्याची कला आहे. स्वरांची मांडणी अमुक रीतीने केली तर ते जनसामान्यांना आवडेल हा अंदाज अचूक बांधून जे संगीत आविष्कृत योग्य माध्यमांद्वारे केले जाते ते नक्कीच लोकांच्या पसंतीस उतरते. आता म्हणतात ना,

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीप्रमाणे संगीताची आवड बदलते. आता एखाद्या गोष्टीचा सहवास, माहिती, मनाचा कल हे घटकही माणसाची आवड आणि निवड घडवीत असतात. प्रत्येक व्यक्ती आपली आवड आणि निवड घडवीत असली तरीही संगीताची आवड नसणारा माणूस या जगात क्वचितच आढळेल. माणसालाच काय हो, एकूण पशुपक्ष्यांना देखील सुरांचे खूप आकर्षण असते. आता आपल्या सर्वांचा लाडका देव श्रीकृष्ण हा तर फार मोठा संगीतकार होता. त्याची बासरी वाजू लागली की पशुपक्षी तल्लीन होऊन ऐकत राहत. गोप गोपी मनाची एकतानता साधून सुरांच्या परमसुखात बुडून जात. चला तर मग ऐकून पाहूयात असंच एक सुंदर गाणं आणि भेटूयात थोड्याच वेळात.

तर मित्रमैत्रिणींनो, असं हे जे सांगितिक सुख किंवा निर्गुणी आनंद म्हणजे नादब ब्रह्मापासून मिळालेली मनशांती अनुभवणे आहे. संगीत स्वतः मनशांती देतं. संगीत जगण्याची नवीन उमेद निर्माण करतं. संगीत रोजच्या तणावपूर्ण वातावरणापासून आपली सुटका करतं. संगीत मनात आशेची नवीन पालवी फुलवतं. संगीत सकारात्मक विचार करायचं सामर्थ्य देतं. कारण सध्याच्या विज्ञान आणि संगणक युगामध्ये अमर्याद वेगाच्या नादात जनसामान्य अनेक रोगांचे शिकार होत आहेत आणि या सर्वांवरती अभिजात संगीत हा एक उत्तम उपाय आहे. कारण आपण जर बघितलं ना, जगातले सर्व लोक वेड्यासारखे शांततेच्या शोधामध्ये भटकत आहेत. आज प्रत्येकाला मानसिक शांतता हवी आहे. मनावरती पडलेला असह्य भार फेकून देणारी शांतता त्यांना आपलीशी वाटते आणि ही शांतता देखील तो संगीतामध्ये शोधतो. संगीतातील अवर्णनीय आनंदाचा अनुभव हा मानसिक शांततेचा एक अनमोल ठेवा आहे. चला तर मग ऐकून बघूयात असंच एक सुंदर बीटबॉक्सिंगचं कंपोजिशन आणि भेटूयात थोड्याच वेळात.

तर श्रोते हो, तुम्हाला बीट बॉक्सिंग सारखा नवा प्रकार समजवण्यात मी थोडा तरी यशस्वी झालो आहे. फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट राहील की यापुढे संगीतावरती असंच खूप प्रेम करत राहा, गाण्यावरती, वाद्यांवरती.

0: असंच प्रेम करत राहा, आयुष्यावरती खूप प्रेम करत राहा आणि सदैव असेच आनंदी राहा. धन्यवाद.
1: युवा बिट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोते, हो उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय। जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत। उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं। आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा। उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा। पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा। चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा। पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा। डोक्यावरती टोपी घाला। घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा। उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका। गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका। गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा। सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या। भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा। असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 10 वाजतायत। प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत। ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गीतं।

सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आपण ऐकलं. अपराध चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं एन दत्ता यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं सुभद्रा हरण या चित्रपटातलं गीत. या गीतासाठी आवाज सुमन कल्याणपूर यांचा आणि सुधीर फडके यांचा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं धाकटी बहीण या चित्रपटातलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.
2: सकाळचे 10:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम संस्कृत वाणी.

0: आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्राची कुलकर्णी यांच्याकडून।
1: वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। आयुर्वेद आणि संस्कृत या खरे तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण आयुर्वेदा

च्या मूळ संहिता या संस्कृत भाषेतच आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास केल्याशिवाय आयुर्वेद अभ्यासणे शक्यच नाही. संस्कृत मूलभूत स्वरूपात तरी अभ्यासणे खरे तर आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी गरजेचे आहे. बरेच विद्यार्थी आजकाल संस्कृतच्या भीतीने आयुर्वेद अध्ययनाकडे पाठ फिरवताना दिसतात, परंतु मला वाटते ही भीती अनाठायी आहे. कारण सुरस सुबोधा विश्व मनोज्ञा ललिता हृदया रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिणा. हे सुभाषित सांगते की संस्कृत भाषा ही रसाळ सुबोध लालित्यपूर्ण आहे. ही हृदय भाषा रमणीय आहे, अमृताप्रमाणे बोल असणारी आहे. संस्कृत भाषा मुळीच क्लिष्ट नाही किंवा कठीणही नाही. रोजच्या भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग प्राचीन काळापासून असणारी ही संस्कृत भाषा. भारत आणि भारतीय संस्कृतीवरील परकीय आक्रमणांच्या परिणामस्वरूप या भाषेशी आपला संपर्क कमी होत गेला, दैनंदिन वापर कमी होत गेला. व्यवहारात आजही संस्कृतचा नित्य वापर होताना दिसतो. भाषा विविध प्रकारे जिवंत असते, जसे की विविध ग्रंथस्वरूपात. संस्कृतचे प्रचंड साहित्य आजही ग्रंथस्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे जतन संवर्धन आणि अभ्यास आजही केला जातो. वैदिक वाङ्मयाचाच आवाका एवढा मोठा आहे की एक जन्म पुरणार नाही आपल्याला अभ्यासायला. वैदिक संहिता म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद, तर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे प्रतिशाख्य त्याचप्रमाणे धर्मशास्त्र पुराणे किती आणि काय, त्याचप्रमाणे कालिदास भवभूती भास इत्यादी कवींच्या रचना अनेक महाकाव्ये नाटके जगप्रसिद्ध आहेत. विविध गणितीय ग्रंथ जसे की भास्कराचार्यांचा लीलावती आर्यभट्टांचे ग्रंथ ज्योतिषशास्त्रीय ग्रंथसंपदा त्याचप्रमाणे वैद्यकीय म्हणजे आयुर्वेदीय ग्रंथसंपदा. या प्रकारे संस्कृतमध्ये अतिशय इंटलेक्च्युअल आणि इमॅजिनेटिव्ह साहित्य निर्मिती झालेली आहे. हे संस्कृत साहित्य जगातील अनेक विद्यापीठांमध्ये आजही अभ्यासले जाते, त्यावर संशोधने सुरू आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा ही नित्य आहे असेच म्हणता येईल. संस्कृत भाषेचा उगम कधी झाला याचाही मागोवा लागत नाही. आजही भारतातील विद्यापीठांमध्ये अनेक संस्कृत प्राध्यापक संस्कृत भाषेमध्ये बोलतात. मोजक्या का होईना, परंतु दक्षिण भारतातील काही गावांमध्ये देखील दैनंदिन भाषा संस्कृत आहे. भारतीय संस्कृतीतील 16 संस्कारांमध्ये संस्कृत मंत्रोच्चार केले जातात, जसे की जन्म मौजीबंधन विवाह मृत्यू या समयी संस्कृत मंत्रोच्चाराशिवाय हे विधी पूर्णच होऊ शकत नाहीत. जगातील कोणत्याही ग्रंथालयांमध्ये जा, भारतीय भाषा विभागात प्राचीन संस्कृत ग्रंथ दिमाखात मिरवत आहेत. त्यांच्याशिवाय भारतीय भाषा विभाग पूर्णच होऊ शकत नाही. आजही आपण जे शब्द सर्रास वापरतो ते संस्कृतोद्भव आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते. उदाहरणार्थ परमात्मा आत्मा जन्म मृत्यू मोक्ष हे शब्द आपण रोजच्या जीवनामध्ये सर्रास वापरतो. हे संस्कृतमधील गाढ संकल्पनात्मक शब्द आहेत, परंतु ते सामान्य शब्दांप्रमाणे आपण आजही वापरतो. भारतातील विविध भाषांमध्ये संस्कृतचा अंश आढळतो. त्यामध्ये तत्सम तद्भव संस्कृत शब्द असतात. जेव्हा तुमचे मन संस्कृतोद्भव संकल्पनांनी भारलेले आहे, तुम्ही संस्कृत प्रचुर शब्दांचा बोलीभाषेत वापर आजही करता. ज्या भाषेच्या प्राचीन ग्रंथांमधील तत्वांवर आधारित जीवनशैली आजही जगता. जी संस्कृत भाषा आपल्या भारतीयांच्या इतकी नसानसात भिनलेली आहे की ती कधीही नामशेष होऊ शकत नाही. संस्कृतचे आयुर्वेदातील अनन्य साधारण महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

आयुर्वेदाचा अभ्यास करताना, संहितांची रचना अभ्यासताना संस्कृतचे सखोल ज्ञान कसे गरजेचे आहे ते पहावे लागेल. बरेचदा पूर्ण अभ्यास न करता, संस्कृतचा सखोल अभ्यास न करता जर आयुर्वेदाचा अभ्यास अनुवाद किंवा भाषांतरांवर आधारित केला तर मूळ संहितांचे अर्थ हरवून बसतात आणि मूळ अर्थापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे संस्कृत भाषा मूलभूत स्वरूपात का होईना प्रत्येक आयुर्वेद अभ्यासकाला माहीत असणे गरजेचे आहे. आयुर्वेदीय ज्ञानाचे परिवहन दोन प्रकारे झाले, वाचिक आणि लिखित स्वरूपात. वाचिक म्हणजे बोलून सांगितले गेले आणि लिखित स्वरूपात म्हणजे संहिता लिहिल्या गेल्या. आयुर्वेदावतरणाचा महत्वाचा श्लोक हे ज्ञान कसे कसे प्रसारित झाले ते सांगणारा आहे. ब्रह्मा स्मृत्वा यशो वेदम प्रजापती मजिग्रहत स अश्विनौ तौ सहस्राक्षम स अत्रिपुत्रादिकान मुनीन ते अग्निवेशादिकास्ते तु पृथक तंत्राणि ते निरे. सर्वप्रथम ब्रह्माने आयुर्वेदाचं स्मरण केलं, त्यानंतर त्याने ते ज्ञान प्रजापतीला दिले, प्रजापतीने अश्विनी कुमारांना दिले, अश्विनी कुमारांनी सहस्राक्षाला, त्यानंतर पुढे त्यांनी अत्रेयादी ऋषींना, त्यानंतर त्यांनी अग्निवेशादिकांना आणि मग अग्निवेशादिकादी ऋषीमुनींनी वेगवेगळ्या तंत्रांची म्हणजेच शास्त्रांची आयुर्वेद संहितांची रचना केली. या प्रकारे मौखिक पासून ते लिखित स्वरूपात आयुर्वेदाच्या ज्ञानाचे पृथ्वीवर अवतरण झाले. आयुर्वेदाच्या मूळ संस्कृत संहिता या बृहत्त्रयी आणि लघुत्रयी अशा स्वरूपाच्या आहेत. बृहत्त्रयीमध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय यांचा समावेश होतो, तर लघुत्रयीमध्ये माधव निदानम, शारंगधर संहिता, भावप्रकाश निघंटू यांचा समावेश होतो. चरक संहिता ही औषधशास्त्राशी संबंधित आहे आणि चरकाचार्यांनी तिची रचना केली आहे, तर सुश्रुत संहिता ही शल्यचिकित्सेशी संबंधित असून सुश्रुताचार्यांनी त्याची रचना केली आहे. अष्टांग हृदय हे वाग्भटाचार्यांनी रचले असून काय बालग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरावृषाण ही आयुर्वेदाची अष्टांगे आहेत आणि या अष्टांगांशी संबंधित हे अष्टांग हृदय हा ग्रंथ आहे. माधव निदानम हे निदानासंबंधी म्हणजेच पॅथॉलॉजीशी संबंधित, तर शारंगधर संहिता ही औषध निर्माणाशी संबंधित आहे. भावप्रकाश निघंटू हे औषधी वनस्पतींशी संबंधित प्रमुख संदर्भ ग्रंथ आहे. हे सहा ग्रंथ मिळून आयुर्वेदीय वैद्यकीय ज्ञानाचा गाभा आहेत. हे सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत. बहुतांश ग्रंथात श्लोक स्वरूपाची रचना आढळते. आयुर्वेदाचे प्रयोजनच स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य व्याधी परिमार्जनम म्हणजे स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य राखणे आणि आतुर म्हणजे रोगी माणसाचे रोग दूर करणे आणि सर्वांना आरोग्य संपन्न होण्यास मार्गदर्शन करणे हे आहे. या आयुर्वेद संहितांच्या अध्ययनाचे फल सांगताना चरकांनी सिद्धिस्थानामध्ये म्हटले आहे, इत्याध्याय शतम विंशम अत्रेय मुनी वाङ्मयम हितार्थ प्राणिनाम प्रोक्तम अग्निवेशेन धीमता दीर्घम आयुर्यश स्वास्थ्यम त्रिवर्गम चापि पुष्कलम सिद्धिंचानुत्तमाम लोके प्राप्नोति विधिना पठन. दीर्घायुष्य, यश, स्वास्थ्य यांची प्राप्ती तर आयुर्वेदाचे संहिता ग्रंथ पठन करणाऱ्याला होतेच, परंतु त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते, तसेच सिद्धी प्राप्त होतात म्हणजे जे काही आयुर्वेदाचं ज्ञान आहे त्यांचं प्रभुत्व चिकित्सेमध्ये निर्माण होतं आणि ते उत्तम वैद्य म्हणून गणले जातात. चरकाचार्य म्हणतात, जो मनुष्य या चरक संहितेचे अध्ययन करून त्यातील विषयार्थ मनापासून समजून घेऊन तन्मय होऊन विचार करतो आणि त्यातील उपदेशाचे नित्य पालन करतो तो मनुष्य धैर्य, स्मृती, बुद्धी आणि धर्म प्राप्त करून सर्व मानवास सुखी जीवन देण्यास समर्थ बनतो. म्हणजेच आयुर्वेदाच्या संहितांचं

व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याचा उपयोग जर लोकांच्या कल्याणासाठी केला तर स्वतःचं कल्याण आणि लोकांचं कल्याण हे दोन्हीही यातून साध्य होतं. या आयुर्वेद संहितांच्या अध्ययनासाठी संस्कृतची उत्तम जाण आवश्यक आहे. संस्कृत व्याकरणाचा अभ्यास उत्तम असेल तर अनेक लाभ होतात. संस्कृत भाषा अध्ययनाने पठन शक्ती वाढल्याने बुद्धी कुशाग्र होते. विषय मुळातून समजून घेण्याची क्षमता वाढते. स्मरण शक्ती व आत्मविश्वास वाढतो. उच्चारण शुद्धता वाढते. सध्याच्या प्रचंड ताणतणावात येणारा एकाकीपणा नष्ट होतो. यालाच अलीकडे सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस म्हणतात. संस्कृतचा अभ्यास संहिता वाचनासाठी आवश्यक आहे कारण संहिता वाचन करताना अर्थाचा अनर्थ होऊ नये त्यासाठी व्याकरण तुम्हाला उत्तम समजणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी एक मजेशीर श्लोक आहे की वडील आपल्या मुलाला उपदेश करतायत, यद्यपि बहुनाधीते तथापि पठपुत्र व्याकरणम, स्वजनश्वजनो माभूत सकलम शक

ही आवश्यक आहे, कारण संहिता वाचन करताना अर्थाचा अनर्थ होऊ नये त्यासाठी व्याकरण तुम्हाला उत्तम समजणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी एक मजेशीर श्लोक आहे की वडील आपल्या मुलाला उपदेश करतायत, यद्यपि बहुनाधीते तथापि पठपुत्र व्याकरणम, स्वजन स्वजनो माभूत सकलम शकलम सुकृत शकृत. म्हणजे खूप शिकला नाहीस तरी चालेल, परंतु मुला व्याकरणाचा मात्र अभ्यास कर, कारण व्याकरण जर शिकलास तर स्वजनाचं स्वजन होणार नाही. स्वजन म्हणजे आप्तजन आणि स्वजन स्व म्हणजे कुत्रा, म्हणजे स्वजनाचं स्वजन होणार नाही. आणि सकलचं शकल, सकल म्हणजे संपूर्ण आणि शकल म्हणजे थोडे, सकृत म्हणजे किंचित आणि शकृत म्हणजे मल. नुसत्या सचा श झाल्यामुळं होणारे अर्थातले बदल हे महत्वपूर्ण ठरतात, त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास किती आवश्यक आहे हेच या गमतीशीर सुभाषितातून समजते. संस्कृतच्या पुरेशा ज्ञानाअभावी मूळ आयुर्वेद संहितांच्या बाबत उदासीनता आढळते, त्यामुळे संहितांच्या अभ्यासाबाबतही साहजिकच सहजता किंवा आवड निर्माण होत नाही, त्यामुळे ते संहितांच्या भाषांतरित केलेल्या पुस्तकांवर अवलंबून राहतात. परंतु भाषांतर अभ्यासणे आणि मूळ संहिता अभ्यासणे यात जमीन आसमानाचे अंतर असू शकते. याबद्दल पु ल देशपांडे गमतीशीर भाष्य करतात, भाषांतर वाचणे म्हणजे हातमोजे घालून आपल्या प्रेयसीच्या गालावर हात फिरवणे होय. त्यामुळे मूळ संहितांचा अभ्यास करून त्याचे समाधान मिळवण्यासाठी संस्कृत व्याकरणाचे अध्ययन करणे गरजेचे आहे. संस्कृत व्याकरण अभ्यासताना वचन, विभक्ती, संधी, वेगवेगळे छंद सर्वांचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि आयुर्वेदीय संहितांचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही श्लोकाचा अभ्यास करताना व्यवस्थित अन्वय लावणं, तुम्हाला करता कारक या व्याकरणाची जाण असणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही मूळ अर्थापर्यंत पोहोचू शकत नाही. संस्कृतमधील वचनांचं महत्व सांगणारे एक उदाहरण इथं मी सांगते. मेदे चतस्र पर्णिन्यो जीवंती जीवक ऋषभ, मधुकम मधुकम बिंबी विदारी श्रावणी युगम, क्षीर शुक्लातुगा क्षीरी क्षीरिण्यव काश्मरी सहे. मधुरस्कंदामधलं हे सूत्र आहे. मेदे म्हणजे मेदा या वनस्पती संबंधी, तर आकारांत स्त्रीलिंगी मेदा या शब्दाचं हे मेदे हे द्विवचन आहे आणि त्यामुळं दोन वनस्पती तिथं घेणं आवश्यक आहे. म्हणून मेदा आणि महामेदा अशा दोन द्रव्यांना वाचक असं हे मेदे हे पद इथं वापरलेलं आहे. शेवटी येणारा सहे हा शब्द आहे, हा सहा या अकारांत स्त्रीलिंगी पदाचं द्विवचन आहे. म्हणून महासहा आणि क्षुद्र सहा अशा या दोन द्रव्यांचा त्यामध्ये समावेश होतो. ज्ञान असेल व्याकरणाचं तरच ते द्विवचन आहे आणि त्या द्विवचनामध्ये कोणत्या वनस्पतींचा अंतर्भाव केलाय ह्या अर्थापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. टीकांचं किंवा संदर्भांचं पण महत्व आहे. म्हणजे मूळ संहितेमधला श्लोक जेव्हा तुम्ही वाचता आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या टीकाकारांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलेली असतात, अगदी एकेका शब्दाचं विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि त्या टीका वाचल्या तर मग मूळ अर्थ नेमकं ग्रंथकाराला काय म्हणायचंय तो अर्थ आपल्याला अवगत होऊ शकतो. आयुर्वेदाच्या संहितांचा अभ्यास करताना ही पद्धत अवलंबणं हे अतिशय गरजेचं असतं, तरच तुम्ही आयुर्वेदाचं ज्ञान योग्य प्रकारे ग्रहण करून उत्तम वैद्य होऊ शकता. निघंटू म्हणजे संग्रह आहेत वेगवेगळे, त्याच्यानंतर कोश असतात वेगवेगळे, ह्या सगळ्यांचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळेच असं म्हणतात की निघंटुना विना वैद्यो विद्वान व्याकरण विना अनाभ्यासेन धानुष्क स्त्रयो हास्यस्य भाजनम. म्हणजे निघंटूचा वापर न करता वैद्य होणं, व्याकरणाचा अभ्यास न करता विद्वान होणं, व्यवस्थित प्रॅक्टिस न करता धानुषी होणं म्हणजे धनुष्य चालवणं, तर हे सर्व हास्यास्पद होऊ शकतं. वनस्पतींच्या नावांवरून द्रव्यांच्या नावांवरून आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो, त्यामुळं संस्कृत जर जाणलं त्याची निरुक्ती किंवा त्या शब्दाची उकल जर आपल्याला व्यवस्थित करता आली तर आपल्याला त्याच्या अर्थापर्यंत पोहोचता येतं. जसं की वचा, वचा ही एक वनस्पती आहे.
वाक्ष

0: शक्तिर्वर्धते यस्या सेवनेन वचातुषा असं म्हटलं जातं. म्हणजे वचा ह्या शब्दातच आहे. वचा म्हणजे वाणी, वाक्शक्ती. जिचं सेवन केल्याने वाक्शक्ती, तुमच्या वाणीची शक्ती, वाचा सुधारते, तर त्याला वचा असं म्हटलेलं आहे. पुनर्नवा, वर्षा ऋतू पुनर्नवा भवती, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये जी पुन्हा नव्यानं उगवते म्हणून ती पुनर्नवा. याचं वनस्पती असतील, औषधी द्रव्य असतील, तर त्यांचे शब्दांच्या निरुक्ती समजून घेणं आणि कार्यापर्यंत, अर्थापर्यंत आपण पोहोचतो. आयुर्वेदाशी संबंधित दर्शनशास्त्र सुद्धा आहेत, तर विविध षड्दर्शनांचा अभ्यास सुद्धा आयुर्वेद समजून घेण्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि षड्दर्शनं अभ्यासण्यासाठी सुद्धा तुम्हाला संस्कृत वाङ्मय अभ्यासलं की षड्दर्शनांचा अभ्यास त्याच्यामध्ये आपोआपच होऊन जातो. भारताची प्रतिष्ठा दोन गोष्टींवर अवलंबून आहे. संस्कृती ही संस्कृते मूलम असं म्हटलं जातं. अर्थात आपल्या संस्कृतीचं मूळ संस्कृतमध्ये आहे. एक सुभाषित अतिशय उद्बोधक आहे, मालया सूत्र विच्छेदे शिर्यंते मणयो यथा तथा संस्कृत विच्छेदे राष्ट्रम शिर्येत खंडशः. जसं की वेगवेगळे मणी एका दोऱ्यात ओल्यावर माळ तयार होते आणि त्या सर्व मण्यांना एकत्र ठेवण्याचं काम तो धागा किंवा ते सूत्र करतं. अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात, यांना एकसंध एका धाग्यात बांधण्याचं काम ही संस्कृत भाषा करते.
1: संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकले. बऱ्याच श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.

संस्कृतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: आणिच हे सांगली केंद्र आहे. यानंतर फोन इन कार्यक्रम प्रसारित करत आहोत. हॅलो आपकी पसंद.
1: हॅलो आपकी पसंद.
0: नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. बघूया तर श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा आलाय?
2: नमस्कार समृद्धीताई.
0: नमस्कार, बोला.
2: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
0: हा बोला.
2: सामना करताल का? कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय.
0: बोला.
2: आज मला एक गीत ऐकायचं आहे.
0: हा कुठलं गीत ऐकायचं आहे?
2: अमृत. हा या चित्रपट गीत आहे. आणि गायक आहेत अनुराधा पोडवाल आणि मनोहर उदास. आणि सगळे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात. जुना श्रोता आहे आपला.
0: हा धन्यवाद.
2: हा आणि त्यामुळे हे गीत मला ऐकायचं आहे. काही रसिक मित्र सुद्धा आहेत.
0: हा बोला.
2: अनिता राहुल भांडेचे कमनो. अनिता राहुल भांडेचे कमनो. संगता राजाराम चव्हाण सांगली. निशा नितीन रतन संजय कडाले जवाहर नगर इतरकांजी. अश्विनी सागर साखरे इतरकांजी. आणि शशिकांत कांबळे आहेत आरतचे.
0: अच्छा.
2: आणि विजय कुमार स्वामी आहेत बस्तवाडहून. अमित नारायण लोंढे वारणा नगर. तारिका संभाजी सुतार गणेशवाडी. आणि आमच्या घराचे ज्याच्या तीन चार बहिणी आहेत अशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे आणि सौ अलकाद आणि साळी सौ मेघा सुभाष सातवेकर. आणि आमच्या सुंद आहेत म्हणजे त्या नेहमीच मला पत्र लिहून देतात प्रत्येक कार्यक्रमाची. आपकी पसंद असो आपल्यावर सगळ्या कार्यक्रमाची. आज सुद्धा त्यांनी मला दोन पत्र लिहून दिलेले आहे. आणि त्यांच्या त्या सुनबाईमुळे आपण मी माझी पत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात हो. हा त्यामुळे त्या सुनबाईंची तिथे नाव घेतलेच पाहिजे.
0: हो हो घ्या की.
2: हा सौ रेखा सागर साबळे. सौ रोहिणी भारत साबळे. आणि आमचे जुने मित्र आहेत. मला पत्र लिहून देण्यासाठी खूप दिवस आपण सहकार्य करत होते.
0: बर.
2: पण त्यांचे लग्न झाले आणि ते संसार व्यक्त झाले हो.
0: बर.
2: त्यांना संसारावर आधार मिळाल्यामुळे ते आम्हाला विसरले.
0: बर.
2: तर त्यांचे नाव आहे, ते नाव घेऊ शकतोय. त्यांचे नाव आहे सौ शीतल तानाजी सुतार.
0: ओके.
2: आणि धनाजी कोल्हापुरे दत्तवाडे. या सर्वांनी गीत ऐकायचं आहे काही
0: नक्की. या सगळ्या श्रोत्यांसोबत तुमच्या आवडीचं अमृत या चित्रपटातलं गीत ऐकूया.
2: नमस्कार ताई, मला इतकी बोलण्याची दिली त्याबद्दल मी आपले व सांगल्या काकींचा आभारी आहे.
0: नमस्कार.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ हेलो, बोला। हेलो, आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत है आपला।
1: मी डोरली तालुका जगहून भीमा कुंभार बोलतो।
0: हाँ बोला।
1: आज विश्वात्मा या चित्रपटात सात समुंदर पार में तेरा पीछे पीछे आ गए गाना था।
0: हो, ऐकूया की काय करता सर आपण।
1: मी चांगला सुनते कामाला आहे मॅडम।
0: हाँ, काही विशेष हे गाणं ऐकण्यासाठी?
1: एकदम जुने गाणं आहे आणि ऐकायला छान वाटते।
0: बर बर, नक्की।
1: मग हे गाणं ऐकत असताना खरोखर करायला होतं अजय प्रकारचे फार जुने गाणं आहे।
0: बर बर,
1: आपण कोण मॅडम?
0: मी समृद्धी कुलकर्णी बोलते।
1: कार्यक्रम एकदम छान आहे।
0: धन्यवाद धन्यवाद। तुम्ही ऐकता का सगळे कार्यक्रम?
1: सगळेच कार्यक्रम आपण ऐकतो। पहिल्यापासूनच आम्ही गुरुच येत आहोत। सुरुवातीपासूनच आपल्याला आकाशवाणीचा छंद आहे।
0: बर बर बर,
1: आकाशवाणी शिवाय आम्हाला इतर काही शिकत नाही मॅडम।
0: खूप छान वाटलं ऐकून। आताच्या ह्या नवीन जनरेशन मध्ये सुद्धा तुम्ही आकाशवाणी इतक्या आतुरतेने ऐकता, खूप छान वाटलं। ऐकूया तुमच्या आवडीचं गीत कार्यक्रमात।
1: ठीक आहे, धन्यवाद मॅडम,
0: नमस्कार।

0: हेलो
1: हेलो नमस्कार मैडम।
0: नमस्कार, हेलो, आपकी पसंद या कार्यक्रम में स्वागत है, बोला।
1: मैं मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो।
0: हाँ बोला।
1: काय म्हणजे वातावरण सांगलीला?
0: सांगलीला आज थोडा आभाळ, थोडं ऊन आहे।
1: आमच्याकडे कराडला पण तसंच झाले, ढग येत पण पाऊस नाही पडत।
0: ऊन आणि पाऊस असं खेळ बघावा लागणार आहे आपल्याला। बोला की काय म्हणता, तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचंय सध्या?
1: सांगतो। चित्रपटाचं नाव आहे धर्मात्मा।
0: धर्मात्मा, अच्छा।
1: गीताजी बोलाय तेरे चेहरे पे ओ जादू बिंदोर खिचा पाव।
0: अच्छा, मतलब ये की
1: गाण्यासाठी आमचा एक प्रतिसंग ग्रुप आहे।
0: हा,
1: ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काय केलंय, चिमण्या पाखरांनी पाणी ठेवण्याचा संकल्प केलेला आहे।
0: वा, खूप छान संकल्प आहे हा।
1: आम्ही प्रत्येक जण आपापल्या घराच्या छतावर, बालकनी, झाडावर पाणी ठेवतो।
0: बरोबर।
1: त्यामुळे काही पक्ष्यांना

0: आणि बिराज सोय होईल गेली.
1: हो बरोबर, सगळ्यांनीही असंच केलं पाहिजे.
0: काय तर उन्हाळ्याची चिवडा वाढायला लागला, मग तलाव आटले, काही काही ठिकाणी कोरडे झाले ना.
1: हो बरोबर,
0: त्यामुळे पाण्याचा प्रश्न फार गंभीर झाले.
1: हो,
0: उन्हामुळे लोक पण आजारी पडायला लागले, लू सारखा आजार होते.
1: होय होय होय बरोबर, जास्त त्याच्यासाठी उन्हात फिरणे टाळलं पाहिजे. काम असेल तरच घरातनं बाहेर पडणे.
0: बाहेर पडताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे ना, आपल्या जवळ छत्री पाहिजे,
1: हो,
0: कपडे पाहिजे, पाण्याची बॉटल एक पाहिजे जवळ.
1: बरोबर,
0: काही मित्राचे नाव काही घ्यायचं होतं.
1: हो घ्या की घ्या,
0: मित्राचे नाव आहे.
1: हो हो,
0: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद.
1: नक्की,
0: आमच्या मित्रा पी एस आय राशेळकेजी, कांताबाव रामकडेजी, सचिन गाडकेजी, किरण शिंदेजी, उत्तम कोकाटेजी, विकास शेडकेजी, श्रीकांत भांडारेजी, उदय पाटील तारुकरजी, धनंजय अपशेटीजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पक्षात लाव जोडू ना.
1: नक्की, या सगळ्यांच्या सोबत तुमच्या आवडीचं हे गीत आपण नक्की ऐकूया.
0: धन्यवाद,
1: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो नमस्कार भाई।
0: नमस्कार बोला। हेलो, आपकी पसंद या कार्यक्रम स्वागत है आपला।
1: मी बळीराम साबळे पाटील,
0: हाँ,
1: मुक्काम पोस्ट लिंबारुई देवी तालुका जिल्हा बीडून बोलतोय ताई।
0: बोला, काय म्हणताय?
1: काय नाही, सध्या आता उन्हाचा पार आलाय चढलेला आहे आपल्याकडे।
0: हो
1: हो, आणि अच्छा उन्हामध्ये शेतीचे काम आता चालू केलेले आहेत। हे करावंच लागेल शेतकऱ्यांना।
0: बरोबर।
1: हो,
0: तुमच्याकडे जरा जास्तच जाणवत असेल ऊन।
1: आमच्याकडे जास्त जाणवायला लागले कारण पाऊस पडतो कुठं कुठं, त्याच्यामुळे।
0: काळजी, तुम्ही काय काळजी घेता उन्हासाठी?
1: काय काळजी, आपल्या डोक्याला गमछा बांधायचा, टोपी घालायची, आणि त्यानंतर शेतीचे काम करावंच लागतात ना।
0: हो, ती करावीच लागतात।
1: हो,
0: मग आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं?
1: आज ऐकायचंय आपल्याला।

0: Nibiram Sabre Patil. मुक्काम पोस्ट लिंबारुई देवी तालुका जिल्हा बीडून बोलतोय ताई.
1: बोला काय म्हणताय.
0: काय नाही, सध्या आता उन्हाचा पार आलाय चढलेला आपल्याकडे.
1: हो
0: हो. आणि अच्छा उन्हामध्ये शेतीचे काम आता चालू केलेले. करावंच लागेल शेतकऱ्यांना.
1: बरोबर.
0: हो
1: तुमच्याकडे जरा जास्तच जाणवत असेल ऊन.
0: आमच्याकडे जास्त जाणवायला लागलंय कारण पाऊस पडतो कुठं कुठं त्याच्यामुळे.
1: काळजी तुम्ही काय काळजी घेता उन्हासाठी.
0: काय काळजी, आपल्या डोक्याला गमछा बांधायचा, टोपी घालायची आणि त्यानंतर शेतीचे काम करावंच लागतात ना.
1: हो ती करावीच लागतात.
0: हो
1: मग आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं.
0: आज ऐकायचंय आपल्याला पैसा सावन मधलं.
1: ओके पैसा सावन मधलं कुठलं ऐकायचंय.
0: त्याच्यामधलं कुठले बी टाकू शकतात चांगले गाणे ना त्याच्यातले.
1: बर नक्की.
0: हो
1: ऐकूया मग तुमच्यासाठी कार्यक्रमात हे तुमच्या आवडीचं गीत.
0: ताई
1: हो बोला की.
0: आणि आपले दोन तीन श्रोते.
1: हा बोला.
0: किल्ले दारोळचे जलालबाई.
1: हा.
0: अभिमान साबळे. रामाडी कदम. मारुती भोसले. नारायण चिरके. दत्ता डाके. साहेबराव पाटील. तुळशीराम शिंपले. सगळेजण बोलू आम्ही रेडिओ मित्रात आम्ही गीत ऐकत होते.
1: नक्की नक्की या सगळ्यांच्या सोबत तुमच्या आवडीचं गीत नक्की ऐकूया.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: हेलो,
1: नमस्कार ताई।
0: नमस्कार नमस्कार। बोला बोला
1: बेटा, मी सांगलून उज्ज्वला कटके बोलतीये।
0: हाँ बोला।
1: आपली चांगली आकाशवाणी खूपच चांगली आहे। मी सर्व म्हणजे कार्यक्रम ऐकते आणि प्रभाती चरण बालसभा साहित्य सौरव वृत्तविषय आणि सर्व मुलाखती छान असतात। तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार।
0: हो तुम्हालाही।
1: मध्ये एक आवडीचं गाणं लावू शकाल का?
0: हो लावणार की, तुम्ही सांगा की कुठलं ऐकायचं।
1: बेटा सांगते हा, तू कर मेरे मन को तूने दिया इशारा, बदला ए मौसम।
0: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गीत।
1: आणि मी प्रदीप माधनाईक आणि सौ ममता माधनाईक, अर्णव माधनाईक, वीर कुलकर्णी, अवटे पाटील, सोनम रायसुने, छाया वैशाली पाटील आणि शुक्ला चौगले।
0: नक्की नक्की या सगळ्यांच्या सोबत तुमच्या आवडीचं गीत नक्की ऐकूया।
1: हो जरूर ना। धन्यवाद ताई।
0: धन्यवाद
1: सांगा।
0: हो हो सांगते सांगते।
1: गुड डे। बाय
0: बाय।

0: तर श्रोते हो, या गीताबरोबरच हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. तेव्हा मला समृद्धीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी आज रात्री 11:10 ते 11:45 वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामुळे आमचं संध्याकाळचं प्रसारण हे 11:45 सुरू राहील याची नोंद घ्यावी. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 11:40 झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. भावधारा.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

0: अशी अचानक आली घरी।
1: या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे। दुपारचे 12 वाजतात। आता आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनी नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांची आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणी.

0: आज आपण संवाद साधतो शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले. इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे काम करतात नाटकात, माणिकताईंनी काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही हो, दोन वाक्य मला बोलता येणार नाहीत, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच. आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा हे माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सीआर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेली होती. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात

हात घात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना म्हणते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिक त्यांचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पद ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिक त्यांची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मुळी कलाची चाली म्हणजे पहिली परत तीच स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा ताला सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृताची गोपाला, ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते, तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मना मनात घर केलेलं गाणं म्हणून मी म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकांनो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतो शुभदा दादरकर यांच्याशी. भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गुणुनी झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
1: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
0: आजही लागतात,
1: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर क्रुद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनी

0: मुद्रिका असलेली कमी पडता येतात. तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे. ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा. त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीतं रेकॉर्ड करा. आणि मग बाळमात्यांनी एक सुंदर गाणं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण हे केलं. आणि क्रुद्ध दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही.
1: हो.
0: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण क्रुद्ध दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक त्यांचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून काय सांगणार. अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीप तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर त्याच रागावर त्याच चिजेवर त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते. पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे सुरांच्या पलीकडे तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते.
1: वा,
0: त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा.

0: इतकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावना तसं माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ झडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वाह, क्या बात है.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु अनेक फुलला निशिगंध.

0: सुधाताई माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जेव्हा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार? आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडीसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम भावा यायची, आणि खूप जोरात भावा आली की ह्या सगळ्या मुली मागे घेऊन बघायच्या. लोकांना कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत? त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणायचं, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझ्या मला लाभला सर्वस्वाचा धनी, हसले मनीचा.

0: शोधतही तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय. पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका म्हणा

0: तुमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय. पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका म्हणायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल त्या चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसंच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, गाणं लिहा लढी बाळा झुलवू नको हिंदुळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लढीवाळा झुलवू नको इंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी अक्षरावर, पण या गाण्याचा उपयोग माणिक त्यांनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहिती, हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होत आणि माणिक ते समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या समोरच्या बर्थवर, त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतय बाळ का रडतय, त्यांनी विचारलं अहो काय होतंय का त्याला का रडतय का रडतय, चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे, आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, हा माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं.

0: असे कहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो कितीतरी
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली
1: होय,
2: मधुकर गोवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणून आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाही आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर. शुभम

0: सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळ्या तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिक त्यांना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना

0: जी कशी उपयोगाला आली ती बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशी खाली शेकडो अंगाऱ्याच्या पुढ्या यायचे आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या. कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राबीना ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काही उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ दे, पण लवकर बरं वाटतं. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतो. एक क्षण असा आला होता म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाणे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बीए ला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
1: किती विश्वास होता ना,
0: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या,
1: गाणं विसरलं,
0: चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली. हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी को लावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा लोटांचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास, आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयनं देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही ताळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे उत्सुकता, कानात प्राण आणून लोक, निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकता.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्या नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार याचे बाबूजी

0: खात्रीच होती, पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्या ना नंतर, तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मेनिन्जायटिसमुळे डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा, हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस, ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिक ते

0: वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खर तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मने चांदणे विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू क चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझं लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला ते आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊ बंधांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंची भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार, किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळ्याचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते, माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळ्याच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधी कधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटस. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठाळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली

मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची झूम फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंग मधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. दोन वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचार कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंग मधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटीतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंग मधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळा फुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही, वेगळंच आहे पपईचं.

0: तुटून पडलेलं होतं, पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते, हो उत्सव पुनर्जन्माचा चित्रावाघ यांचा ललितलेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून चालणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोतेहो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात प्रस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही. श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतनु, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं तसा आणखीन एक स्वर अनंतात विलीन झाला, तो म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा. शब्दांच्या गाभ्यातला अर्थ, त्या अर्थाला बिलगून असलेल्या सगळ्या भावभावना आपल्या अत्यंतिक गोड मधुर आणि निर्मळ नितळ अशा स्वरांच्या सहाय्यानं, आवाजाच्या सहाय्यानंच आपल्यासारख्या रसिकांच्या हृदयापर्यंत अतिशय हळुवारपणे अलवारपणे पोहोचवण्याची विलक्षण क्षमता होती ती म्हणजे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

काळे संसार संसार असं म्हणत संसाराचं तत्वज्ञान उलगडणारा हा मधुर स्वर अनेक प्रकारच्या गीतांमधून लिलया विहरत राहिला. अनेक प्रकारची गीतं सुमनताईंनी गायली. त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रवेश मात्र मनोरंजक होता, पण मराठीमध्ये मराठी भावगीत गायनाची सुरुवात मात्र झाली ती म्हणजे ग.दि. माडगुळकर यांच्या गीतापासून.

या चित्रपट सृष्टीचं म्हणा किंवा संगीतसृष्टीचं दार सुमनताईंना उघडलं गेलं आणि त्या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. मराठी माणसाच्या मनामध्ये सुमनताईंनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. गदिमांच्या शब्दांना त्यांनी आपल्या स्वराने जे लेणं चढवलं ते आजही तितकंच नवीन आणि सुंदर वाटतं. तर रिमझिम झरती श्रावणधारा हे जेव्हा आपण गाणं ऐकतो तेव्हा आजही आपलं मन आणि आभार हे भरून येतं. त्याचप्रमाणे केतकीच्या बनी सारखं गाणं किंवा इतरही अनेक गाणी यामधून त्यांचा शास्त्रीय बाज देखील जाणवतो.

संगीत क्षेत्रातला असा दैवी आणि सुरेल सुमनस्वर आज शांत झालाय. सुमन कल्याणपुरी यांनी फक्त मराठी किंवा हिंदीच नाही तर बंगाली, पंजाबी, कानडी अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आणि भाषेच्या सीमा ओलांडून सूर सार्वत्रिक कसे असतात याची जाणीव करून दिली आणि वेगवेगळ्या गीतांच्याही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लिलया विहार केला.

श्रोत्यांनो, सुगंताईंच्या या योगदानाची दखल घेत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. हा केवळ एक सन्मान नव्हता तर कित्येक दशक सुमनताईंनी जपलेल्या सांगीतिक निष्ठेचा गौरव होता. आज सुमनताई आपल्यामध्ये नाहीत आणि एक सांगायचं म्हणजे त्या पुरस्काराच्या वेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की माझे रसिक गाण्यावर प्रेम करणारे चाहते यांना कधीही मी माझी गाणी माझा आवाज यांचा विसर पडला नाही आणि खरोखरच तो पडणारही नाही. जरी ते आपल्या आज नसल्या तरी त्यांच्या गाण्यांच्या स्वरूपात नेहमीच अजरामर राहतील आणि तो मखमली आवाज पुन्हा एकदा रसिकांच्या मनामध्ये तसा घर करून राहील. सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना विनम्र भावांजली.

श्रोतो, आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित चंद्रकांत लिमये आणि ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून केला. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याआधी ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ. घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल. तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक

कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटप ही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीस एसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीत

0: त्यातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता एमएसपीचा लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात करण्यात आली होती त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया

0: अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिव छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गोपाल कौशिक यांनी गायलेलं हे गीत.

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित. आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून चालणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोतो, त्यापूर्वी आपण या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: 1:55 झालेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके.
2: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
3: निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आठवायचं ठरवलं तर मराठी लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे हे नाव सहज आठवतं. तिचा मूळचा स्वभाव खेळकर आणि निर्मळपणे साऱ्या गोष्टींकडे पाहण्याची वृत्ती असं आहे. दूरदर्शन, नाटक, लघुपट ते सदाबहार चित्रपट अशी झेप तिने सहजपणे घेतली. साहजिकच त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रपटात पडतं. खदाखदा हसायला लावणारा तिचा विनोद नाहीये, पण मनमुराद आनंद देणारा, चेहऱ्यावरती प्रसन्न हसू आणणारा विनोद ती आपल्या समोर ठेवते. तिचे चष्मे बंदूर आणि कथा हे चित्रपट वैयक्तिकरित्या मला खूप आवडतात. वास्तविक तिचे स्पर्श, साज, दिशा यांसारखे चित्रपट मध्यमवर्गीय जीवन टिपणारे आणि मनाला भिडणारे चित्रपट आहेत. शिवाय दूरदर्शनसाठी केलेले अनेक बालपट आणि अनुभवपटांची यादी पण मोठी आहे. यातील अनेक विषयावरती लघुपट, मुख्य म्हणजे मुलं, ड्रगग्रस्त तरुणाई, पर्यावरण, स्त्री सबलता अशा अनेक विषयांवरती तिने चित्रपट केले. अनेक देशी विदेशी पारितोषिकं मिळवली. पण मी श्रोत्यांना सांगायला निवडला एक चित्रपट, तो म्हणजे कथा. दीप्ती नवल आणि नसरुद्दीन शाह आणि फारुक शेख यांच्या सहज अभिनयाने रंगलेला हा अगदी साधा चित्रपट. कुठेही तामझाम नाही, किमती गाड्या नाही, देश विदेशातलं चित्रीकरण नाही, तरीही एक कल्ट सिनेमा झालाय. प्रसन्नपणे थिएटर बाहेर यायचं असेल तर हा चित्रपट जरूर पहा, अर्थात आता युट्यूबवर न चुकता पहावा. पद्मभूषण लेखिका दिग्दर्शक सई परांजपेचा मास्टरपीस म्हणावा असा हा चित्रपट. खरं मुंबईच्या चाळीची पार्श्वभूमी, तो काळ जेव्हा सुशिक्षित तरुणांना नोकरीच्या मर्यादित संधी असत. साधे सरळ वागणारे, दारं उघडे ठेवून जगणारे चाळकरे, एकमेकांच्या घरात डोकावणारे शेजारे, पण जिवाळ्याने भरलेले जगणे. उठपटांग कामाला प्रतिष्ठा नव्हती, साधी स्वप्न होते, पण त्याच वेळी चलाखीने गोष्टी हडप करणारे, बडबोले किंवा फुशारके मारून इम्प्रेशन मारणारे तरुण दिसू लागले होते. राजाराम जोशी एका कंपनीत कारकून असतो, शेजारच्या खोलीतील सध्याच्या प्रेमात पडलेला असतो.

0: पण तिला ते दाखवू शकत असतो. संकोचानं आपलं प्रेम प्रकट करू शकतो. त्याच सुमारास वासुदेव नामक तरुण एखाद्या वादळासारखा चाळीवर दाखल होतो. राजारामशी मैत्री करून त्याच्याच खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहू लागतो. आपल्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत, आपण कोणी मोठे असामी आहोत असं भासवत चाळीतील लोकांना प्रभावित करत असतो. शेजारच्या संध्यालाही तो आपल्या जाळ्यात ओढतो. त्याचं स्मार्ट राहणं बोलणं याची बोहिणी सर्वांवरच पडते. साहजिकच संकोची राजाराम हेरबुसला होतं. लोकांकडून पैसे गटवण्यात वासुदेव चालाख असतो. संध्याला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी साखरपुड्याची तारीखही निश्चित होते. चाळीचा समारंभ करायचा असतो, त्यामुळे चाळ सजवले जाते. सगळे खुश असतात. संध्याकाळी ठरलेली वेळ निघून गेले तरी वासुदेवचा पत्ता नसतो. संध्याच्या घरचे चिंतेत पडतात. आता काय होणार, तो येणार नाही याची कुणकुण काहींना लागलेली असते. इथलं सारं गुंडाळून पैसे घेऊन दुबईला पोबारा करायचा त्याचा इरादा असतो. संध्या सबनीसच्या घरच्याचा धीर सुटू लागतो. राजारामला अत्यंत दुःख होतं. तो सबनीसांच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगतो, मी संध्याशी लग्न करायला तयार आहे आणि तिला मान्य असेल तर. खरं तर घरच्यांना राजाराम आवडत असतो, पण लेकीचा कल पाहून ते गप्प बसतात. संध्याला हे पसंत नसतं. तिला वाटतं की आपल्या उपकार म्हणून तो लग्न करायला तयार झालाय तेव्हा नको. शिवाय वासुदेव आणि ती बरेच जवळ आलेले असतात. पण तो तिला सांगतो की नाही, माझी अशी भावना मुळीच नाहीये. माझं तुझ्यावर पहिल्यापासून प्रेम होतं आणि नंतर साखरपुडा होतो.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरी रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजतात. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकासाठी पेरणीपूर्वी गादी वाफ्यावर दर चौरस मीटर क्षेत्रावर 3 किलो कंपोस्ट खताची भर द्यावी. त्यानंतर प्रतिगुंठा क्षेत्रात 2.2 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 0.8 किलो मिरेट ऑफ पोटॅश या खतांचा पहिला हप्ता द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाफ्यावर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 2 सेंटीमीटर खोल बी पेरून मातीनं झाकावं. पेरणीसाठी सुधारित वाणांचं बियाणं निवडावं. जाड दाण्याच्या जातींसाठी दर हेक्टरी 50 ते 60 किलो, बारीक दाण्यांच्या जातीसाठी हेक्टरी 35 ते 40 किलो आणि संकरित जातीसाठी दर हेक्टरी 80 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी भाताच्या पेरणीनंतर 2 ते 3 दिवसाच्या आत बिटाक्लोर हे तणनाशक 6 लिटर पाण्यामध्ये 30 मिलीलिटर या प्रमाणामध्ये मिसळून फवारावं. यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. रोप 15 दिवसाची झाल्यानंतर बेंडणी करून नत्र खताचा दुसरा हप्ता 1 किलो युरिया प्रतिगुंठा या प्रमाणामध्ये द्यावा. कोणत्याही कारणामुळे लावणी करायला उशीर झाला तर आत्ता सांगितल्याप्रमाणे नत्र खताची तिसरी मात्रा 25 दिवसांनी द्यावी. रोप 6व्या पानावर आली असता लावणीच्या तयारीस लागावं. लावणीपूर्वी चिखळणी उत्तम होईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं. चिखळणी करताना खतांची मात्रा अशी द्यावी, दर हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. कोणतंही रासायनिक खत न देता चिखळणीच्या वेळी 10 टन गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाळावा किंवा 8 टन गिरीपुष्पाचा पाला अधिक 50 किलो नत्र हेक्टरी जमिनीमध्ये गाळावं. त्यामुळे प्रति हेक्टरी 100 ते 50 किलो नत्राची बचत होते. हळव्या भात जातीची रोपं 21 दिवसांची झाली असल्यास त्यांची पुनर्लावणी करावी. शक्यतो लावणी ओळीत करावी. गरव्या आणि निमगरव्या भात जातींसाठी रोपं 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लावल्यास दर चौरस मीटर क्षेत्रामध्ये 33 चूड राहतील. तसंच हळव्या जातींची 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लावणी केली तर याची दर चौरस मीटर क्षेत्रावर 44 चूड बसतात. नागली पिकाची पेरणी ही भाताप्रमाणे करावी. बियाणं विरळ पेरावं, त्यामुळे रोपं जोमदार होतील. 1 हेक्टर

0: क्षेत्रातील लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रामध्ये गादी माफीवर 6 किलो बियाण्याची पेरणी करावी. कीटकनाशक वापरल्यावर शेतामध्ये पाणी अडवावं. ओल कमी असेल तर कार्टॅप हायक्लोराईड 50% 600 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40% 1350 मिलीलिटर यापैकी कोणतंही एक औषध 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावरील रोपवाटिकेमध्ये फवारणी करावी. 10 गुंठे क्षेत्रासाठी आता सांगितल्याप्रमाणे औषधाचं प्रमाण 1:10 करून 50 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी मत्स्य उत्पादन पूर्ण झालं असेल तर तलावाची पूर्व मशागत करून पुढच्या पिकासाठी तलाव पूर्णतः तयार ठेवावा. निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कोळंबी विक्री योग्य झाली असेल तर त्याची काढणी करावी. तलावातील उत्पन्न काढलं असेल तर तलावाची पूर्व मशागत करावी. भात रोपाप्रमाणे नागली आणि वरी या रोपांची काळजी घ्यावी. रोपं 4 ते 5 आठवड्यांची झाली असतील तर लावणीची तयारी करावी. लावणी ठोंबा पद्धतीनं करावी. ठोंब्याच्या छिद्रात लावणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र 40 किलो स्फुरद या खतांची मात्रा द्यावी. 2 रोपात 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर राहील अशा तऱ्हेनं रोपांची लावणी करावी. या अंतरावर रोपं लावल्यास 1 चौरस मीटर क्षेत्रामध्ये 33 रोपं राहतात. आंबा पिकासाठी पाणी साचणार नाही अशा खड्डे घेतलेल्या क्षेत्रात नवीन कलमांची लागवड करावी. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक खड्ड्यात 100 ग्रॅम फॉलिडॉल 2% किंवा कारभारील 10% पावडर टाकावी. बागेतील किंवा बागेजवळची वारुळ नष्ट करावी. जुन्या बागांमधील बांडगुळ काढून टाकावी. काडी कचरा गोळा करून बाग स्वच्छ ठेवावी. कलम एकाच जातीची न लावता परपरागीकरण आणि फळधारणेसाठी 10 ते 20% कलम इतर जातीची लावावीत. काजूच्या सुधारित जातींची कलम लावावीत. माती कंपोस्ट आणि रासायनिक खत यांच्या मिश्रणानं उन्हाळ्यामध्ये तयार केलेला खड्डा 3/4 पर्यंत भरून घ्यावा. नंतर कलम लावावीत.
1: जून महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. याचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. 2:05 होतात. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: श्रोतेहो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 1-13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात. एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल किंवा रेडिएशन कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते आणि कधी कधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त

0: होतं, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरिमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो तीन गोष्टीमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार.
1: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
2: हो, तथा आम्ल वर्षण किंवा ऍसिड रेन. आम्ल वर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्ल वर्षण म्हणजे काय? तर वृष्टी जलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्ल वर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्ल वर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते आणि आम्ल वर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानी करण्यासोबतच आम्ल निक्षेपण

0: मानव निर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, कॉन्क्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक अम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईन मधून तांबे, लेटस कॉपर आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोतेहो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या या कार्यक्रमात आताच आपण मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. राग होता गावती, त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणकर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती

मतदार संघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आलोषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधार स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

कपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं.

मध्य मेरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफएम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूजऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. श्रोतेहो, आमची दुसरी प्रसारण सभा सुरू करत आहोत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. श्रोतेहो नमस्कार. या प्रसारण सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजकुमार या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: करून मंडळी आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात
0: श्रोते हो यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हसरत जयपुरी यांची गीतरचना, ब्रह्मचारी या चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गायलं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय. जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत. उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं. आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा. उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा. पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा. चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शर्मिली या चित्रपटातलं गीत. नीरज यांची गीतरचना, स्वर किशोर कुमार यांचं आणि संगीत SD बर्मन यांचं.

0: किशोर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कमलेश अवस्थी, अनवर हुसेन आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट नसीब.

श्रोत्यांचे नसीब या चित्रपटातल्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 5:30 होत आहेत. यानंतर युवाणी या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण, त्यानंतर ठीक 6

0: काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्या सोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाड कडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का, नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असत. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी

0: हो अगदीच. मी एक चार वेळी सुद्धा लिहिली होती कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाई सोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं झुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
1: नाही यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहत असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
0: पहिली कविता शाळेत असतानाच आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे. सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचं तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला. तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर. तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचण्याची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं. कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
1: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
0: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाउल मी वाचतोय सौमित्रांचा. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
1: यापुढे काय कौशल?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता माझ्याकडे. आणि ते पिवळं पान अशी कविता की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठलंही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डुलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे फांद्यांकडे हिरमुसल्या खोडाकडे, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का, सालं सालं गळून पडतात खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत

0: असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी शांततेशी निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बय उभ्या जन्माचा सागर. नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पहिलं तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह. नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात. तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बाय मला मिळू ते समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहत असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची, ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खर तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई, आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय तो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे. कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय, मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो ड्युटी करत असतो तेव्हा मला एक फार त्रास होतो, तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय यार, आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो आणि जे काही मनातले सगळे विचार असतात

0: तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये तर भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
0: संध्याकाळचे 6:00 आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 समाचार संध्या 9 9:00 ही बातमीपत्र, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 आपकी पसंत, 10:30 काशीनाथ बोरस यांच्या गायनात राग यमन. 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या वार मंगळवार दिनांक 2 जून 2026 आमची पहिली सभा सुरू होईल 5:55. हिंदीतून बातम्या 6:05 गिरवाणवाणी हा कार्यक्रम. प्रभात वंदन हा भक्ती संहितेचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. 6:50 परिसर. रूपरेषा सांगितली जाईल 6:55. 7:00 आज दिनांक, यामध्ये सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:20 एक गणित आजतावाणी. निलखुडा साहेब राहील कार्यक्रम 7:25. 7:40 अनुपविवाह संस्था आणि 7:45 आरोग्याची गुरु केली आयुर्वेद हे दोन्ही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी 2 राष्ट्रीय बातमीपत्र अनुक्रमे दिल्ली आणि पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते, उद्या 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी. 8:55 निरंतर स्वरही, यामध्ये आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांची मनोगत. 9:00 लखलख चंदरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. त्यानंतर 9:10 अमृत कलश हा कार्यक्रम. अर्थक्रांती जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसंच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवा इथले अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला अमृत कलश या कार्यक्रमात आपण उद्या ऐकू शकाल. त्यानंतर 10:00 आकाशवाणीचं संचित हे रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गातारा हिंगराजे 11:00. 11:40 भावधारा. चौथे हो दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका, त्यानंतर लाईव्ह डायलिंग यामध्ये कायदा समजून घेऊया यामध्ये पोक्सोविषयी. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 ऐसी अक्षरे रसिके 1:55 आणि 2:00 कृषीवाणी. त्यानंतर 2:05 आरोग्य धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम पुढे प्रसारित केले जातील. 2:15 दुपार समाचार दिल्ली केंद्रावरून. 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते, उद्याच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 योग आणि 6:00 हिंदीतून समाचार. 6:05 लोकसंगीत यामध्ये पुरुषोत्तम पाटील आणि सहकारी यांनी गायलेला नेताजी पालकर यांच्यावर आधारित पोवाडा. 6:30 रूपरेषा. 6:35 अमृत कलश हा कार्यक्रम. 6:50 निरंतर स्वरणारी. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आवड बळीराजाची. रात्री 8:00 एक गाणी ताजे थवानी याचं पुनः प्रसारण होईल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 हिंदी भक्तिगीतं प्रसारित होतील. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:45 रात्री 10:00 आपली आवड हा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म यामध्ये निराक्षी जुवेकर यांचं गायन राग बिहाग आम्ही प्रसारित करू. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र.

त्यांनी केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। ही होती उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आत्ताचा पडेकेत, सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम आणि त्यानंतर उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित करण्यात आली। श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनस्विनी कमला हे सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रण. कथेच्या अंगाने जाणारं हे व्यक्तिचित्रण आहे. व्यक्तिचित्रण म्हटलं की ते उभं करताना त्या व्यक्तीचे गुण आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे महत्वाचं ठरतं. आजच्या या आपल्या कथेतली जी नायिका आहे ती अशीच आहे, खंबीर. आपल्या परिवाराबरोबरच इतरांना घडवण्यासाठी सज्ज असलेली, त्यासाठी प्रयत्न करणारी. ऐकणार आहोत सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं हे व्यक्तिचित्रण मनस्विनी कमला.
1: पारनेरचे निष्णात वकील गणेश शास्त्री आणि रमाबाई यांचं एकुलते एक कन्यारत्न कमला. संस्कृत पंडित गणेश शास्त्री अत्यंत कृशाग्र बुद्धीचे, चाणाक्ष, चतुर आणि हजरजबाबी. त्यांचा सडेतोड युक्तिवाद ऐकायला पंचक्रोशीतील वकील आवर्जून यायचे. मोजकच बोलणारे गणेश शास्त्री प्रत्यक्षात शीघ्रकोपी असल्यामुळं खासगीत त्यांना जमदग्नी म्हणून संबोधलं जायचं. या उलट त्यांच्या पत्नी रमाबाई अत्यंत शांत, संयमी, सहनशील आणि सोज्वळ. अन्यायाची चीड असलेली कमला ज्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी आवाज उठवायची त्यावेळी वडिलांची साक्षात प्रतिमा असल्याची अनुभूती येत असे. तसं पाहायला गेलं तर ती कोणी असं हे कुटुंब. पण घरात तिचे काका, शिक्षणासाठी कोकणातून आलेले दोन विद्यार्थी, अन्य आप्त वगैरे 10-12 लोकांचा राबता असल्यामुळं हे कुटुंब गोकुळासारखं भासायचं. कमलाचे काका उत्तम कीर्तनकार म्हणून ओळखले जात. त्यांच्याबरोबर कमलाही जात असे. त्यामुळंच कीर्तनातील विविध आख्यानं, पुराणकथा आदींचा समृद्ध वारसा, हा ज्ञान वारसा कमलाला मिळाला. शिक्षणाबरोबरच अजाणतेपणे झिरपलेल्या संस्कारांनी परिप्लुत अशी ही कमला 14-15 वर्षाची झाल्याबरोबर त्या काळाप्रमाणे तिच्या विवाहाचा विषय पुढे आला. वडिलांचा या गोष्टीला विरोध असला तरी आई आणि बायको यांच्यापुढं त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि थोड्याच कालखंडात तिचा इंदोरच्या मालवणकरांच्या सैन्यदलात असलेल्या सुपुत्राशी, अर्थात माधवशी, विवाह झाला. लग्नानंतर कमला इंदूरला आली. इथलं वातावरण संमिश्र. एकीकडे 9 वारी साडी नेसून तुळशीला पाणी घालणाऱ्या सासूबाई, तर पती सैन्यदलात असल्यामुळं विविध जाती धर्मांच्या सहकार्यांची घरात कायम उठबस. शिवाय हिंदी भाषिक पट्ट्यात आल्यामुळं हिंदीचा वापरही घरात जास्त. पण हुशार कमलानं सारं आत्मसात केलं. पतीच्या सहकार्यानं या नव्या जुन्या संमिश्र वातावरणात ती इतकी एकरूप कधी झाली हे तिचं तिलाच कळलं नाही. यथावकाश कमला 3 सुपुत्रांची आई झाली. सासू सासरे, घर, मुलं यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना वर्ष कशी निघून गेली ते तिचं तिलाच समजलं नाही. थोरला प्रकाश वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सैन्यात

दलात गेला. दुसरा दीपकही हवाई दलात रुजू झाला, पण तिसरा चैतन्य मात्र डोळ्याला चष्मा असल्यामुळं संरक्षण दलात जाऊ शकला नाही. अत्यंत नाराज चैतन्याला उभारी देण्याचं काम अर्थातच कमलाचं. तिनं त्याला समजावून सांगितलं, अरे देशाचं संरक्षण हे जितकं महत्त्वाचं असतं ना, तितकाच देशाचा विकासही महत्त्वाचा असतो. आज तू इंजिनियर आहेस, स्वतःचा व्यवसाय सुरू केलास आणि काही कामगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलास तर त्यांच्या चुली तरी पेटतील. चार कुशल कामगार निर्माण केलेस तर उत्पन्नाबरोबरच त्यांचाही देशसेवेसाठी हातभार लागेलच की. चैतन्य हे ऐकल्यानंतर उमेदीनं कामास लागला. आज कमलाच्या जीवनाला थोडीफार स्थिरता आली. कर्तव्य आणि जबाबदारीतनं मुक्त होत तिनं समाधानानं मोकळा श्वास घेतला. पण काळाला फारसं बघवलं नाही हो. हार्ट अटॅकने तिच्या पतीला तिच्यापासून दूर केलं गेलं आणि कमला अक्षरशः कोसळली. पण म्हणतात ना, काळ हाच त्यावर रामबाण उपाय असतो. थोडं सावरताच कमला आपल्या पारनेरच्या माहेरच्या कुशीत सामावली. एकुलती एक कमला वडिलांच्या सर्व संपत्तीची वारस होती. चौसोपी वाडा, थोडीफार शेती, या तिनं लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतातील मजुरांची स्थिती अत्यंत हलाखीची आणि वाईट होती. विशेषतः शेतात काम करणाऱ्या स्त्रियांशी तर बोलायलाच नको. तिनं त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले. शहरातील स्त्रियांपेक्षा गावातील स्त्रियांच्या मनावर रूढी आणि परंपरांचं गारूड इतकं खोलवर होतं हे तिच्या लक्षात आलं. व्यसनाधीन पतीचा मार खात तरीही त्याला ती देव मानते. चुलीतलं लाकूड चुलीतच जळणार या नियमाप्रमाणे सासरचा अमानुष छळ ती सहन करते. पोटी फक्त मुलीच जन्माला घातलेस, पुत्ररत्न नाही म्हणून सवतीची मानेवर टांगती तलवार लटकलेली असतानाही ती हू की चू करत नाही. चूल आणि मूल एवढ्याच विश्वात वावरणाऱ्या या स्त्रीला पाहून कमला बेचैन होई. यावर उपाय काय? क्लुप्तीनं त्यांना शहाणं करायला हवं या विचारानं तिनं कीर्तनाला साधन बनवायचं ठरवलं. रोज सायंकाळी तिनं वाड्यावर कीर्तन करायचं ठरवलं. पौराणिक कथा, संत महंतांची चरित्र सांगत सांगत तिनं त्यांना त्याची घोडी लावली. स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं येऊ लागले आणि असं करत करत एक दिवस तिनं द्रौपदी आख्यान लावलं. त्या काळात भर दरबारात आपल्यावर झालेल्या अन्यायाला तिनं वाचा कशी फोडली. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्यांसारख्या रतिमहारथींना तिनं जाप कसा विचारल्या. आपल्या पतींनाही माझ्या परवानगीशिवाय मला पणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी, यासारख्या प्रश्नांचं शरसंधान तिनं त्यावर सोडलं. हे ऐकत असताना समोरील स्त्रियांच्या डोळ्यातली चमक तिला दिसली. त्यांच्या मनात खोलवर रुजत गेलेल्या परंपरांचा काटा तिनं हळुवारपणे काढला. नंतर जिजाई, अहिल्या, सावित्री यांची आख्यानं लावून तिनं त्यांचे डोळे उघडले. पुरुषांच्या विकृत भावनांना बळी न पडता त्यांच्याशी सामना कसा करावा याला तिनं उद्युक्त केलं. गवत कापण्याचा कोयता वेळप्रसंगी आत्मसंरक्षणासाठी कसा वापरायचा, तिकटाच्या पुडीचाही स्वसंरक्षणार्थ वापर कसा करायचा, स्वसंरक्षणासाठी कायदाही तुमचं शस्त्र कसं बनू शकतं हे तिनं त्यांच्या गळी उतरवलं. व्यसनाधीन पतींना मार्गावर कसं आणता येईल, दारुगुत्ते संघटितपणे उद्ध्वस्त कसे करता येतील, यासाठी शासनही आपलं मदत कसं करतं हे तिनं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. तसंच आपल्या डॉक्टर सुनेला आरोग्य शिबिरातून मोफत उपचार करण्याचा उपक्रमही तिनं हाती घेतला. पुत्रप्राप्तीसाठी पुरुषच कसा जबाबदार असतो हेही स्त्रियांना समजावून सांगितलं. आपल्या वाड्यात पाळणाघर, मुलांची शाळा सुरू करून नवजीवनाची सुरुवात ग्रामसेविकांच्या माध्यमातून तिनं केली. शासनाच्या मदतीनं तिनं स्वच्छता अभियान सुरू करून साऱ्या ग्रामाचा चेहरा

0: ओरस बदलून टाकला. शासन दरबारी याची दखल घेतली गेली आणि ग्रामाला पुरस्कारही मिळाला, स्वच्छ ग्रामया. अशा रीतीनं तिनं समाजकार्याला स्वतःला वाहून घेतलं. साऱ्या ग्रामाचा ती आधारवड बनली. वडिलांसारखाच तिचाही दबदबा त्या पंचक्रोशीत वाढला. गावातील लोक तिच्याकडे घरगुती समस्याही घेऊन येत. ती तिथंच साधक बाधक चर्चा करून त्यांच्यातील वाद मिटवत असे. त्यामुळंच तिला चालतं बोलतं न्यायालय अशी उपाधीही मिळाली. आता मात्र कालमानाप्रमाणे मन कितीही उल्लसित असलं तरी शरीर थकत चाललं होतं. वर्तमानपत्रातील बातम्या सेविका ज्यावेळी तिला वाचवून दाखवत, त्यावेळी स्त्री शिकली, सवरली, आत्मनिर्भर झाली तरीही ती सुरक्षित कशी नाही. विकृतीनं ग्रासलेला समाज पुरुष तिची भोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे कसा पाहतो, या बातम्यांनी ती अस्वस्थ होत होती. या विषयावर अनेक प्रसारमाध्यमातून परखड असं तिनं भाष्य केलं. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, विभक्त कुटुंब पद्धती, योग्य संस्कार योग्य वेळी न होणं, पती पत्नी दोघंही अर्थार्जनाच्या मागं असल्यामुळे मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, यावरही तिनं आपले विचार अनेक ठिकाणी मांडले. तिच्यात जोपर्यंत जेवढी ताकद होती तोपर्यंत तिनं समाजकार्याचा हा वसा पाळला. पण शेवटी मर्यादा ही आहेच ना. शेवटी थकत थकत एक दिवस कमलानं इहलोकीची यात्रा संपवली. सार गाव शोकाकुल झालं. ग्रामपंचायतीनं पुतळा उभा करून आमची माय म्हणून तिचा सन्मान केला. शेवटी खालील ओळीत त्या गावानं श्रद्धांजली वाहिली. भरकटलेल्या जीवन नौकेला तीर दाखवलात तुम्ही, काट्या कुट्यातून मार्गस्थांच्या पाठीवर हात ठेवलात तुम्ही, नवदृष्टी आणि नवविचारांचा वसा दिलात तुम्ही, तोच वारसा घेऊन पुढं पथ चालू आम्ही.
1: मनस्विनी कमला, सुष्मिता जोशी यांनी लिहिलेलं हे व्यक्तिचित्रण आपण ऐकलं. श्रोते हो, आज 1 जून कवी बी यांची आज जयंती आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांनी बी या नावानं कविता लेखन केलंय. कवी बी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचा. यवतमाळ, अमरावती अशा आजूबाजूच्या परिसरात त्यांचं शालेय शिक्षण झालं, मात्र परिस्थितीमुळं त्यात खंड पडला. नंतर सरकारी नोकरी केली. 1891 त्यांनी पहिली कविता लिहिली, पण 1911 वेड गाणे या कवितेपासून बी या नावानं त्यांनी कविता लेखन सुरू केलं आणि रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. अल्पाक्षरी, वेगळी आणि काहीशी दुर्बोध वाटणारी कवी बी यांची कविता, त्याला अध्यात्माचा एक स्पर्श झालेला आपल्याला दिसतो. अर्थातच तो काळ अशाच कवितांचा होता. केशवसूत, गोविंदाग्रज हे त्यांचे समकालीन. कवी बी यांनी 75 वर्षाच्या आयुष्यात केवळ 49 कविता लिहिल्यात, पण त्या अनमोल आहेत. तत्वज्ञान, रेखीवपणा, कला, सौंदर्यप्रीती, साधेपणा, प्रेमळपणा, विशालता, माधुर्य हे सगळं कवी बी यांच्या कवितेत आपल्याला आढळतं. त्यांची चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेली. आज कवी बी यांची जयंती.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

साहित्य स्वरूप हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. सहभाग प्राध्यापक नारायण गुरव यांचा.

नमस्कार, मी डॉक्टर नारायण जयश्री पंडित गुरव, सहाय्यक प्राध्यापक, वैष्णव कृषी संस्थान, श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालय इंदोर येथे कार्यरत आहे. माझ्या आयुष्यामध्ये जर मी मागे वळून पाहिलं तर माझ्या शैक्षणिक यशामध्ये, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आकाशवाणी सांगलीचा फार मोलाचा वाट. कारण लहान असताना मी शेतकरी कुटुंबातील आहे. आमच्या घरी 2014 पर्यंत आम्ही फक्त मनोरंजनासाठी फक्त रेडिओवरतीच अवलंबून होतो. फक्त मनोरंजनच नाही तर रेडिओमुळे आम्हाला खूप ज्ञान सुद्धा मिळालेलं आहे. जसं की हायस्कूलमध्ये असताना शैक्षणिक कार्यक्रम मी आकाशवाणी सांगलीचे खूप ऐकायचो. या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं मला जी माहिती मिळाली त्या माहितीमुळेच मला शिक्षणामध्ये शिक्षणाची गोडी माझी निर्माण झाली. जसं की शैक्षणिक कार्यक्रमामध्ये पर्यावरणाविषयी माहिती मिळायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रीय गोष्टी सांगितल्या जायच्या. जसं की खगोलशास्त्राविषयी माहिती मिळायची, सामाजिक शास्त्राविषयी माहिती मिळायची, वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग वैज्ञानिक येऊन चर्चा करायचे, त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळायचे. आणि हे अनुभव ऐकल्यामुळे मोठमोठी लोकांच्या मुलाखती ऐकायला मिळायच्या. याच्यामुळे आम्हाला शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि ह्या शिक्षणाच्या प्रेरणेमुळे आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकलो. तर मी एक साधारण शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकरी कुटुंबातील असून सुद्धा मी PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मी राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास असून मी भारतामध्ये कुठेही कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये मी शास्त्रज्ञ किंवा प्राध्यापक म्हणून काम करू शकतो. जर आपण विचार केला तर मला मुळात कृषीविषयी सुद्धा जी आवड निर्माण झाली ती आकाशवाणी सांगलीच्या विविध कार्यक्रमांमुळे. जसं की सकाळी कृषीविषयक कार्यक्रम लागायचा, संध्याकाळी माझं घर माझं शेत हे कार्यक्रम लागायचे. याच्यामुळे वेगवेगळ्या कृषी विद्यापीठातील जे शास्त्रज्ञ लोक यायचे, जे संशोधक यायचे आणि यांच्या मुलाखती ऐकायच्या. याच्यामुळे आपल्याला मलाही नेहमी वाटायचं की मलाही यांच्यासारखं कधी आकाशवाणीमध्ये जाऊन मुलाखती द्यायचे, मलाही यांच्यासारखं अभ्यास करता येईल का, मलाही यांच्यासारखं शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल का. हे प्रेरणा घेऊन त्याचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा खूप फायदा झाला.

0: अजून एक मला खूप महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, तर आकाशवाणीचा किंवा कोणत्याही रेडिओचा आपल्याला फक्त शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सुद्धा फक्त उपयोग होत नाही, तर आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा फार मोठा आपल्याला त्याचा फायदा होतो. तर तो कसा की वेगवेगळ्या लोकांची जीवनचरित्र, जसं की अग्निपंख मी आकाशवाणी सांगलीवरती एपीजे अब्दुल कलामचं आत्मचरित्र ऐकलेलं होतं, एक होता कारवर हे माझ्या आयुष्यातील आकाशवाणी सांगलीवरील जे आत्मचरित्र लागायचं याच्यामधून मला फार मोठी प्रेरणा मिळाली. कारवर सुद्धा एका लहान कुटुंबातला, त्याला शेतीची जशी आवड निर्माण झाली तशीच मला सुद्धा शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतीविषयी आवड निर्माण झाली, आणि त्याचमुळे मी माझं शेती क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा मी प्रवृत्त झालो. त्याचबरोबर आपल्याला आकाशवाणी ज्या वेळेला आपण ऐकतो तर आपण एक माणूस म्हणून सुद्धा कसं असलं पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती मिळते. मी लहान असताना सद्गुरू वामनराव पै यांचं जीवन मिशन याच्यावरती नेहमी मी संवाद ऐकायचो, कार्यक्रम ऐकायचो. त्यामुळे आपण एक माणूस म्हणून कसं असलं पाहिजे, आपण माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे, समाजाप्रती आपली कार्य काय, आपली काय कर्तव्य आहेत, समाजाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण समाजाला काय देतो, आपण आपल्या पर्यावरणाला काय देतो, आपण आपल्या निसर्गाला काय देतो, आपण आपल्या पृथ्वीसाठी काय करतो. मला अजून आठवतं मी लहान असताना एक पर्यावरणाशी संबंधित एक कार्यक्रम लागायचा, त्याच्यामध्ये गाणं होतं, हे निळे निळे आकाश ही हिरवी हिरवी धरती, कोसळती पाऊस धारा आणि दरवळणारी माती, ह्या लुकलुकणाऱ्या तारा हा दरवळणारा वारा, या लुकलुकणाऱ्या तारा हा दरवळणारा वारा, हे सगळे माझे आहे आणि मीही त्यांचा आहे, हे सगळे माझे आहे आणि मीही त्यांचा आहे. हे गाण्याचे बोल मला आजही तसेच आठवतात आणि ह्या बोलांमुळं मला खूप प्रेरणा मिळाली. आज आपण समाजामध्ये बघतो की जाती, धर्म, प्रांत, देश याच्यामध्ये लोक अडकून पडलेले आहेत. मुळात आपण माणूस आहोत आणि या पृथ्वीवरती आपण प्राणी मात्रांसोबत राहोत, मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे. या बोलण्यातून, ह्या गाण्याच्या वयातून आपल्याला एक गोष्ट समजते, ही पृथ्वी आपल्या सर्वांची आहे आणि आपण पृथ्वीचं आहेत, तर या पृथ्वीचं आपण संवर्धन केलं पाहिजे, तिचं जतन केलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हवा, पाणी, जमीन जशी शुद्ध स्वरूपात आपल्यासाठी राखून ठेवली तशीच ती आपण पुढल्या पिढीसाठी सुद्धा आपण ठेवायला हवी, जेणेकरून आपली येणारी पिढी सुद्धा गुण्यागोविंदाने या पृथ्वीवरती राहू शकेल. कारण की पर्यावरणाचा समतोल राखणं, जपन करणं ही पृथ्वीवरील सर्वात मोठी गोष्ट आहे. जात, धर्म, पंथ, भाषा ह्या सर्व गौण गोष्टी आहेत. आपण आता सध्या बघत आहोत की तापमान वर्षानुवर्षे किती वाढत चाललेलं आहे. आपल्या समोरचं सर्वात महत्वाचं, जर पृथ्वी वाचली, पर्यावरण चांगलं असेल तरच आपण जगू, आणि आपण जगलो तरच राष्ट्र राहील, तरच समाज राहील. त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन हे आपलं सर्वात प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. निरंतर स्वर लहरी.
1: निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.in.

आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर।

0: त्यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन EIR

या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 7:11 आणि 5 सेकंद झालीत प्रसारणा. तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. श्रोतेहो, आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळे आणि भाजीपाला बाजारभाव. कांदा प्रति क्विंटल 500 ते 2000, बटाटा 700 ते 1450, आले 3000 ते 5000. फळांमध्ये संत्री प्रति क्विंटल 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 15500, चिकू 1000 ते 3000, पेरू 1000 ते 2000. त्यानंतर पपई 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, सफरचंद 7000 ते 15000, आंबा 10000 ते 25000, तोतापुरी आंबा 1000 ते 2000. बाजारभाव आताच आपण ऐकलेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

श्रोतांनो, उद्या अमृत कलश या कार्यक्रमात सकाळी 9:10 अर्धक्रांती जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसंच पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवाचे अध्यक्ष नातून मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. उद्या मंगळवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनः प्रसारण संध्याकाळी 6:35 तेव्हा कार्यक्रम ऐका अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. होत आहेत सुरुवातीला वृत्तविशेष आणि त्यानंतर माझा अहवाल माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोतेहो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या

0: नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाराच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जल जीवन मिशन मुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे, हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित, गरीब असे घटक आहेत

0: किंवा महिलांचा विकास आहे, तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जर सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं, तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे, म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठी विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर

0: कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल, इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ती आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ती आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि AI शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचं विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसिल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं आवार माझं शिवार.

0: यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझावर माझा शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणी पश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातले काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
3: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही

0: गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातले काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
2: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या ज्या आमच्या आई वडिलांच्या ज्या समस्या होत्या जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो. पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत. तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेल्या उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली.
0: तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण हिमाली मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
2: मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जुळून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यात एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना तीन प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या तीन गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाइम एफिशियन्सी दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग चव त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकवू शकतो तर ह्या निकषांवर जे रिझल्ट मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट आम्हाला ग्रँट झालेले आहेत.
0: हिमाली मॅडम आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
1: मी हिमाली दीपेश वर्तक ह्युमन रिसोर्सेस मध्ये माझं MBA केलंय आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे आजूबाजूला बघितलंय पण जे लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंग मध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली.
2: आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष झाली लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं त्याला मार्केट पर्यंत कसं पोहोचवायचं आणि त्याला स्केल कसं करायचं ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जे केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत तर त्या लिमिटेड केपेबिलिटीज मधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे.
0: तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली का सुरुवातीला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले नेमकं सुरुवात कशी झाली होती?
2: तर आम्ही पहिलं मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्राईंग टेक्नॉलॉजीज बघितले हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी

0: सो आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोगे नव्हते.
1: म्हणजे फ्रीज ड्राइंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्स मध्ये येते, तर तो सेटअप तर एक माणूस किंवा दहा माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राइंग. स्प्रे ड्राइंगचा पण सेटअप काही लॅक्स मध्ये असेल, तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राइंग मध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आता मार्केटमध्ये जे उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राइंग आहे. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक, म्हणजे ते वापरायला सोपं प्लस परवडण्याजोग असं करण्यासाठी सोलार ड्रायर ही एक बेस्ट पद्धत आम्हाला वाटली.
2: तुम्ही जो काही हा सोलार ड्रायर डेव्हलप केलेला आहे याला तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही पेटंट प्राप्त केलेलं आहे, तर एकूणच नेमकं ह्या सोलार ड्रायरची वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यासाठी त्याला पेटंट तुम्हाला प्राप्त झालं?
0: तर ह्या सोलार ड्रायरच्या पेटंट मध्ये मी आणि आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत प्रियंका राऊत, त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मित्र निमिष राऊत, दोघांचा टेक्निकल सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायर मध्ये दोन प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात. एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठू नाही शकत. ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गर्मी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते, पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार, वरतूनही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो. म्हणजे वरून गर्मी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे दोन जे फॅक्टर्स होते त्यांचा आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णता ही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनचं पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले. आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे, त्याला एक वरतून जे कव्हर आहे ते पॉलिकार्बोनेट कव्हर आहे, तर त्याने सूर्याच्या युव्ही रेज पूर्ण फिल्टर होतात. युव्ही रेज मुळे मेनली रंग आणि न्यूट्रिएंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रिएंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे.
2: एकूणच आतापर्यंत ह्या सोलार ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळ असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे?
1: आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिकू. सध्या चिकू हाच आमचा हिरो आहे. चिकू, आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत. केळी खूप असतात आमच्या रिजन मध्ये, त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो. कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूप मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे
0: थिकनेस
1: साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं, पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता, त्याचे कटलेट बनवू शकता. सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके केळ्याच्या चिप्स,
0: म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला आणि वनस्पती. पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती दर्जामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो, तर ह्याच्यात फिश ड्राइंग पण खूप एफिशियंटली होते. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ भाजीपाला वनस्पती वर प्रयोग झालेले.
2: पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो?
0: युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केलेत तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75% टाइम कमी करतो. म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स म्हणजे मासे असून द्या, फळ भाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेत ही जवळजवळ 35-40% एफिशियन्सी आपल्याला मिळते.
2: सोलार

0: ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो, सोलार ड्रायरची जी साईज आहे, एक तर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे, आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल, अशा वेळेस आपण काय करतो?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सोलार ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार. तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार? ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे, किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राईंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्युरन्स होता त्या अश्युरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्या बरोबर जुळत गेले आणि आता अनेक म्हणजे विशेष करून ज्या म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला.
0: अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकला?
2: जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80 ते 100 शेतकऱ्यांसोबत जोडलोय. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायर सुद्धा डिस्प्लेला ठेवलाय. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे.
0: आता आपण थोडस तुमच्या ह्या युनिट मधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतात याबद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल.
1: मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेट मध्ये आम्ही नोकरी करत होतो, त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्र किनारी आहे आणि एक वीकेंड डेस्टिनेशन आहे तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं, पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे. तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचंय, ह्याचा अनुभव घ्यायचंय. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली. मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिराईकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता पण मार्केटचा प्रॉब्लेम काय? चिकूचं आम्ही ऍप्लिकेशन बघितलं. चिकू मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी हा जास्तीत जास्ती प्रमाणात वापरला जातो. मग तो बघितलं की आमच्या शेतातून माल जातोय एपीएमसीला, एपीएमसी कडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई, पुणे आणि अनेक शहरांमध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो. मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, हे एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता आम्हाला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास आहे आणि खडतर होता, पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते.
0: एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन

0: सगळं काय सुरू केलंय, तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं? आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय?
1: आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं करता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही हा सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काही मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटेजी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली म्हणजे आमची जे इंटेलेक्ट जो लागला याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आम्ही खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठी फॅक्टरी टाकणं, मोठमोठी मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी एक म्हणजे दोन गोष्टी होत्या. आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट बनवायचं होतं त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्वाची होती. त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो. तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ऍस्पेक्ट असा होता की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली एचआर मध्ये माझी वाईफ ती फायनान्स मधून आहे, प्रियांका ही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः पर्चेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ऍग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातून असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे
2: आम्हाला आउटसोर्स जास्त करायची
1: डिपार्टमेंट बनवायची गरज नाही लागली. आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इनहाऊस होती.
0: सोलर ड्राईव्हच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगात एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता?
1: म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाहीये सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हा मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो. आम्ही एक रेकॉग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्ह मधून इन्क्युबेशन साठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20-25 वर्ष आम्ही काम केलं म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदची जी म्हणजे NDDB जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व इंडिया म्हणून जे एक व्हिसा फाउंडेशन कडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल आणि त्याच्यात आम्हाला ह्या 2 संस्थांचा सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GIF म्हणतो आपण जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डहाणू बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे, तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स एक्झिबिशन्स मध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशन मध्ये जेव्हा वापरला आणि लोकांना ह्याचा अनुभव आला तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा एक्सेप्ट केला आणि मागच्या वर्षी म्हणजे 25 डिसेंबर पासून सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय.
0: आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलर ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे, त्यांचा आतापर्यंत काय अनुभव असा काही सांगता येईल का?
1: पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो, जर तुम्ही शेवग्याचं पाला आहे, शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे, ज्या गोष्टीनं आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे, पुदिन्याची पावडर आहे, कढीपत्ता पावडर आहे, कच्च्या केळ्याची पावडर आहे, तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की ह्या 100 पैकी 1ही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून.
0: म्हणजे हे 100

0: च्या 100 शेतकरी
1: काही ना काही
2: लेवलवरती
0: आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतात. अरे वा, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोहोचलं आणि त्यात आपल्याला असं लक्ष द्यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेले फळ असेल, भाजी असेल, त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलार ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं, काय सांगाल?
2: फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच, ते एक शॉर्ट ड्युरेशन साठी स्टोरेज साठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा, कारण सोलार ड्रायर मध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीज पेक्षाही जास्त दिवसासाठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं, लख ऊन पडायचं, तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड लोणचं सुकवणं, बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगी बनवणं ते सुकवणं आलं, हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून, आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायर मध्ये तसेच ते डाळींच्या सांडगी सुकवणं, मासे सुकवून ठेवणं, हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे, जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो, पण तुम्ही बघाल तर हे 8 महिने किंवा 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं, जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं, ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-1-2-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो.
1: आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत, जसं खिशमिस झाली, अंजीर झालं, तर खिशमिस मध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं, पण आपल्या ड्रायर मध्ये सुकवलेलं खिशमिसला द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम, आणि कोकम सुकवणं ही खूप एक टीडीएस प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे,
0: कठीण प्रोसेस आहे,
1: पण आपल्या ड्रायर मध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकत,
0: फक्त त्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलत राहायची,
1: बाजू म्हणजे अगदी 4 तासाने एकदा, म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर, म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं, म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला, पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही, कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रिएंट्सचं रिटेन्शन होतं, कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही.
0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
3: मंडळी, आताच आपण सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं बहिणाबाई चौधरी यांचं. संगीतकार वसंत पवार. मंडळी, आजचा माझा वार माझा शिवार कार्यक्रम इथेच संपतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

मध्यम दाबी 249.60 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

आकाशवाणी सांगली केंद्र रात्रीचे 8:05 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एकटी या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. एक गाणी ताजी थवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: 8:15 होतं. 8:05 होत आहेत श्रोते हो. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार संरक्षण सीमा प्रदेश व्यवस्थापन विकास विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा गुंतवणूक आरोग्य शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार $2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. युमिन उंगलाईंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबई

0: येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला.

0: महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ETF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ETFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG पेट्रोल डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस राव यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी सहव्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं. 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं. लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती. रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता. अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते. सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी. त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले. सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953

0: मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत, की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या, आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, त्याने दोन तीन घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यानं आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनबाईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्यात देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोप पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे आवाजामध्ये सातत्यानं

0: आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये ओतलेला आहे त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांडी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बळीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीच्या स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लिलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामातरी गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटली आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एक तर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरी असे नाहीयेत. पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या तर एक

अत्यंत साध प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर। सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली। त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 मध्ये पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं। 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या। भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की। जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील।

चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: मधुमेह 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

आकाशवाणीसह सांगली केंद्र आहे. 10:01 झालीत. प्रसारित करीत आहोत आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम.

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार। आजच्या आपकी पसंद या कार्यक्रमात पहिले पत्र तन्नाकवाडा इथले श्रोते आहेत। मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू सवळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अलका दयानंद साळवी, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल बंबिष्टे, नंदाताई भंडारे, शशिकांत डिकांबळे आरग इथले श्रोते। त्याचबरोबर या गीतासाठी डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये, रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण, डिंपल देवांगण, त्याचबरोबर संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर। या शोधांसोबत आणखी श्रोते आहेत, ते म्हणजे चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, बाबासाहेब दुकानदार फुगे, आदित्य फुगे, रवी ग्रुप चंदूर इथले हे श्रोते आहेत। या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे।

कुदरतीच्या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. त्यानंतर ऐकणार आहोत कुदरत का कानून या चित्रपटातलं शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. समीर यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि या गीतासाठी पत्र पाठवून पसंती करणारे श्रोते आहेत आदित्य वाघवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वाघवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बोरावळ धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, सांगली इथून बंडोपंत शहा गुरुजी, त्याचबरोबर संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते आहेत. तर श्रोते हो ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

श्रोतेहो, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. तर चित्रपट होता कुदरत का कानून. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून

0: आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: तर श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण ऐकणार आहोत धर्मात्मा या चित्रपटासाठी मुकेश आणि कंचन यांनी गायलेलं गीत. आणि पत्र पाठवून पसंती करणारे श्रोते आहेत सेनापती कापसी इथून, ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, त्याचबरोबर श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, सिया, पिया, सोनू, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे, त्याचबरोबर अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर इथून, तसंच सुशीला, विलास दवणे, कागल इथून, सुजाता, सुरेश कुलकर्णी, कवठे बांकाळ इथून, सुभाष मिळचे, शिवधन इथून, सचिन किल्लेदार, भडगाव इथून, तर श्रीनिवास कांबळे, येरडाव, आणि शशिकांत पाटील, कुरुंदवाड इथून. याच गीतासाठी पसंती करणारे आणखी श्रोते आहेत, ते म्हणजे तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, तसंच दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन. तर श्रोते हो, ऐकूया आपल्या आवडीचं धर्मात्मा या चित्रपटातलं गीत.

0: कंचन आणि मुकेश यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. इंदिवर यांच्या गीतरचनेला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आपण ऐकताय आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialkashwani@gmail.com sanglialkashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
0: श्रोत्यांनी पत्र पाठवणारे श्रोते आहेत सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून तसंच मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा मेघा जीवराज कोलते रिधरा देवी रुद्र कोळकर वाकोळणी तालुका बदनापूर इथले श्रोते त्याचबरोबर रामनगर शांती रोड इंदोर इथून कुमारी देविका चौधरी कविता संजय वाणी मनीष वाणी रोनो खर्चे गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे ललिता नारायण खर्चे स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी त्याचबरोबर गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका बलवेंदर बिरक जयदेव बिरक आणि मिका बिरक या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे कामचोर या चित्रपटातलं गीत.

कामचोरी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातले गीत आपण ऐकलेत. श्रोतो कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत सडक या चित्रपटातलं मनोहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत संधी नदीम श्रवण यांचं. तर पत्र पाठवणारे श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हसूर दुमारा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर इथले श्रोते. तसंच पार्थ रेडिओ श्रोता संघाचे छत्रपती संभाजीनगरहून पत्र पाठवणारे श्रोते राजेश पाटील साबळे राजदीप राजेश राशी राजेश श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथले श्रोते निजाम शेख वरुण साबळे नुपूर आणि उद्धव साबळे. तसंच डोंगरगाव इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबेनिष्का तन्मय गजभिये तसंच रोशन देवांगण कौशल्या देवांगण हिमलता देवांगण डिंपल देवांगण याच गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत गरीब नवाज कॉलनी वंदना नगर इंदोर इथून रेखा संतोष रघुवंशी शोभा भूपेंद्र रघुवंशी बबिता सुरेंद्र रघुवंशी पूजा विकी रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी मारती चौधरी. तसंच आणखी श्रोते आहेत ते म्हणजे भोलेनाथ कॉलनी इंदोर मध्य प्रदेश इथून भाऊ मराठा गणेशदादा मराठा कार्तिक भाऊ मराठा परी संजना मराठा ललिता नारायण खर्चे. जांभरून इथून दुर्गादास जोशी गंगाधर जोशी गजानन

जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज जोशी आणि साध्वी जोशी या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सडक या चित्रपटातलं गीत.

सडक या चित्रपटासाठी मनोहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आपकी पसंद हा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र पाठवून ईमेल करून जरूर कळवा. आपकी पसंद आपली आवड या कार्यक्रमात पत्र पाठवून सहभागी व्हा. नमस्कार.

की पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता वेळ झाली नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात ऐकूया काशीनाथ बोरस यांनी गायलेला राग यमन.

श्रोत्या, आताच आपण काशीनाथ बोडस यांच्या गायनात राग यमन ऐकल्यात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.